भगवंत येऊ शकत नाही, कारण भगवंत हा अचल आहे, स्थिर आहे. आणि जीवनात भगवंतापासून दूर राहणं हेच एक पाप असल्यानं संशयांथोर असं पाप नाहीच, नाही का? खरं म्हणजे आपण सगळेजण पूर्ण विश्वासाने असं म्हणतो की आमची भगवंतावर किंवा सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा आहे, विश्वास आहे. परंतु आपण म्हणतो म्हणून आपलं हे वक्तव्य सत्य होत नाही. आपलं बोलणं फार ढोबळरित्या जरी खरं असलं तरी सुद्धा सूक्ष्म नजरेनं पाहिल्यानंतर खोटं आहे असं दिसू शकतं. म्हणजे काय? तर आपण उदाहरणादाखल देऊ शकतो की जीवनामध्ये जेव्हा बहुतांशी आपल्या मनाप्रमाणे घडत असतं तेव्हा आपण जरूर अशा गोष्टींचं श्रेय भगवंताला देऊन त्याच्या कृपेबद्दल ऋणी असतो. पण कुठल्याही कारणाशिवाय घटना जेव्हा मनाविरुद्ध घडायला लागतात तेव्हा का म्हणून आपल्या जीवनात असं घडत आहे असं आपण म्हणतो. हे घडणं सुद्धा भगवंताची किंवा गुरुची कृपा आहे असं आपल्या मनात सुद्धा येत नाही. मग आपण स्वतःची व्याधी दूर व्हावी म्हणून जीवापाड प्रयत्न करायला सुरुवात करतो. आता इथं लक्षात हे घेतलं पाहिजे की प्रयत्न करण्यात अर्थातच वावगं काही नाहीये, पण आपल्या उपायांना योग्य फळ मिळत नाही तेव्हा आपण मानसिकरित्या हतबल व्हायला लागतो. या धीर सोडण्यात अविश्वास दिसून येतो हे लक्षात घेतलं पाहिजे. ह्या सगळ्या घटना इतक्या वेळा आपल्या जीवनात आपल्या नजरेसमोर इतरांच्या जीवनात घडलेल्या आहेत की यामध्ये आपणच काहीच चुकीचं दिसत नाही. मग शारीरिक व्याधींनी किंवा सांसारिक अडचणींनी मनाला दुर्बलता येणं म्हणजेच भगवंतावर अविश्वास दर्शवणारं दुसरं काहीही असू शकत नाही. कसं आहे, शरीराला त्रास होत आहे म्हणून मनाला वाईट वाटायचं काहीच कारण नाही. आपलं जे प्रारब्ध आहे ते सर्व या शरीराला लागू आहे. कुठल्याही परिस्थितीत भगवंताचं नाम घ्यायला कुठलंही प्रारब्ध आड येत नाही. या सगळ्या गोष्टी भगवंताच्या मनाप्रमाणे होत आहे असं आपण मानतो. पण तरीही स्वतःच्या प्रतिकूल परिस्थितीला भगवंताने आणलेली असल्यानं ती योग्यच आहे असं मात्र आपल्याला वाटत नाही. म्हणजेच काय? तर आपला भगवंताच्या शक्तीवर पूर्ण विश्वास बसलेला नाही असंच म्हणायला हवं. त्यामुळे आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडत आहेत मग त्या चांगल्या असू देत किंवा वाईट असू देत ह्या भगवंतामुळेच झालेल्या आहेत. आणि वाईट झालं अर्थात चांगलं झाल्यानंतर आपल्याला आनंद होणार आहेच, पण जेव्हा वाईट होतं तेव्हा हे सुद्धा देवामुळेच झालेलं आहे. ह्याच्यापेक्षा कदाचित जास्त चांगला मार्ग देवाने माझ्यासाठी निवडलेला असणार. त्यामुळे माझ्या आयुष्यात जे होत आहे ते माझ्या चांगल्यासाठी होत आहे, भगवंताच्या कृपेमुळे होत आहे. हा जेव्हा विश्वास आपण ठेवू ना तेव्हा खऱ्या अर्थानं जी आनंदाची उच्च पातळी आहे ती नक्कीच गाठू शकू. याच विषयी आणखीन बोलणार आहोतच अर्थातच या गाण्यानंतर.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि परमेश्वर प्राप्तीसाठी विश्वास ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे या गोष्टीविषयी आपण बोलत आहोत. कारण काय की आपला हा परमेश्वर, आपला भगवंत अत्यंत अल्पसंतुष्ट आहे, प्रेमळ आहे. आपण त्याच्याजवळ एक पाऊल पुढे गेलो ना तर तो दोन आपल्याजवळ येईल. पण आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही. आपले विकार, आपला अहंपणा, आपली देहबुद्धी आपल्याला मागे खेचत असते. या सगळ्यांचे बंध तोडून जो भगवंताकडे जातो ना तो पुन्हा मागे फिरत नाही. कुठल्या आईला आपलं मूल जवळ घ्यावंसं वाटणार नाही हो, तर हे तर आपली परमेश्वर म्हणजे आई आहे. पण मग हे सगळे विकार आड येतात. खरोखरच जेव्हा आपण भगवंताचं नाम घेत असतो ना तेव्हा हा मधला आड पडदा दूर होतो. हे नाम आपण आपल्या हृदयात सतत जागृत ठेवलं पाहिजे. कारण ह्या नामाची जागृती ठेवली तरच विकारांना बाहेर पडता येणार नाही, आणि मग खऱ्या अर्थानं परमेश्वर प्राप्तीचा आनंद आपल्या सगळ्यांना अनुभवता येईल.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी. 5:54 झालेली आहेत. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आज आहे अश्विन शुक्ल पंचमी, अर्थातच ललित पंचमी. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ललित भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रगट झाली होती. हा राक्षस कामदेवाच्या राखेनं उत्पन्न झाला होता आणि या दिवशी भक्त षोडशोपचार विधीनं ललिता देवीचं पूजन करतात. ललिता देवीसह स्कंद माता आणि महादेवाची शास्त्रानुसार पूजा केली जाते आणि या दिवशी व्रत करणं हे अत्यंत फलदायी ठरतं असं मानलं जातं की या दिवशी आराधना केल्यानं देवीची कृपा मिळते, जीवनात सुख समृद्धी शांती लाभते. पौराणिक मान्यतेनुसार

आदिशक्ती त्रिपुरा सुंदरी जगत जननी ललिता मातेच्या दर्शन मात्र केल्यानं सगळ्या कष्टांचं निवारण होतं. ललिता पंचमीचं हे जे व्रत आहे ते समस्त सुख प्रदान करणारं आहे. देवीची पूजा जी आहे ती शक्ती प्रदान करणारी आहे. त्यामुळेच नील कौशे वसनाम हेमाभम कमलासनाम भक्तानाम वरदाम नित्यम ललिताम चिंतयाम म्यहम. याचा अर्थ असा आहे, कमलावर अधिष्ठित निळ रेशमी वस्त्र परिधान करणारी सुवर्ण कांतीची भक्तांना नित्य वर देणारी अशा ललितेचं मी चिंतन करतो. तर अशा या ललिता पंचमीच्या दिवशी ललिता देवीचं व्रत केल्यानं उपासना केल्यानं देवी प्रगट होते, विनाशकारी चक्र थांबवते आणि सृष्टीला पुन्हा नवजीवन प्राप्त होतं. सगळ्यांना ललिता पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. हे छानसं गाणं आपण ऐकणार आहोत आणि या गीतासह वंदन या कार्यक्रमातनं मी स्वप्ना आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. ठीक 6 वाजता आपण ऐकू शकणार आहात बातमीपत्र आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपली भेट होणार आहेच रेनबो फंडे या कार्यक्रमात. तेव्हा वंदन या कार्यक्रमापुरती स्वप्नाला इथंच अनुमती द्या. धन्यवाद.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life. Man more calm, itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical start, real life baat, cinema natak, bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: नमस्कार, सुप्रभात. 107.1 मेगाहर्ट्स वर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू झाला आहे रेनबो फन डे, आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.

यानंतर आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त. कुलाबा इथं कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता 89%, तर सांताक्रूज इथं कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस आणि हवेतील सापेक्ष आर्द्रता 89% नोंदवण्यात आलेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पुढल्या 24 तासात आकाश निरभ्र राहील आणि कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 38 आणि 26 अंश सेल्सिअस

असण्याची शक्यता मुंबई वेधशाळेनं नोंदवलेली आहे. गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही सूचना नाही. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुढल्या 24 तासात आकाश निरभ्र राहील. याबरोबर हे हवामान वृत्त संपलं.

0: नमः गणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू झालाय मंडळी, अर्थातच शारदीय नवरात्रोत्सवाच्या सगळ्या श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा. शारदीय नवरात्र म्हटलं की निसर्गात उमलणाऱ्या नव्या रंगांचं, मनामध्ये जागणाऱ्या भक्तिभावाचं आणि शक्तीच्या उपासनेचं एक मंगल पर्व. घरोघरी घटस्थापना होते, देवीच्या चरणी फुलं वाहिली जातात, मखरस असतात, आरत्या घुमतात, गरब्याच्या तालावर पावलं सुद्धा थिरकतात आणि वातावरणात एकच जयघोष असतो, उदे गांबे उदे, उदे गांबे उदे. पण मंडळी, या सगळ्या उत्सवाच्या गजर जो चाललेला आहे त्यामध्ये आपण एक प्रश्न स्वतःला विचारूया की आपण ज्या देवीची 9 दिवस मनोभावे पूजा करतो त्या देवीचं सामर्थ्य आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांमध्येही पाहतो का? म्हणजे बघा ना, पहाटे उठून घरातल्या प्रत्येकाची काळजी घेणारी आई, नोकरी आणि घर यांचा समतोल साधणारी स्त्री, संकटातही कुटुंबाला धीर देणारी पत्नी, स्वतःच्या स्वप्नांसाठी संघर्ष करणारी मुलगी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी महिला आणि अपयशानंतरही पुन्हा नव्यानं उभी राहणारी प्रत्येक स्त्री, या सगळ्या रूपांमध्ये आपल्याला देवीचं दर्शन होतं का? कारण कसं आहे की देवीचं सामर्थ्य हे मंदिरातल्या पुरतीपुरतं मर्यादित नाही, तर ते सामर्थ्य आहे धैर्यात, करुणेत, ज्ञानामध्ये, संयमामध्ये आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याच्या निर्धारामध्ये. आणि म्हणूनच 9 दिवस 9 रूप स्त्रीच्या सामर्थ्याची 9 दर्शनं या विषयावर आपण बोलणार आहोत. कारण 9 देवींच्या रूपातनं आपण भेटणार आहोत एका स्त्रीला जी पर्वतासारखी अगदी खंबीर आहे, कधी चंद्रकोरीसारखी शांत, कधी अग्नीसारखी तेजस्वी, तर कधी मायेच्या सावलीसारखी हळवी. आणि या प्रवासात शेवटी कदाचित आपल्याला जाणवेल की देवी शोधण्यासाठी नेहमी मंदिरातच जावं लागत नाही, कधी कधी घरातल्या स्त्रीच्या डोळ्यात सुद्धा तिचं तेज दिसतं. भक्तीच्या स्वरातून शब्दांच्या साथीनं आणि विचारांच्या प्रकाशात सुरू करूया हा स्त्री शक्तीचा जागर. कारण कसं आहे, देवीचं स्मरण मनाला शांतता देतं आणि तिच्या शक्तीची जाणीव आपल्याला नव्या उमेदीनं जगण्याची प्रेरणा देतं.

नवदुर्गेच्या रूपातून उलगडणाऱ्या स्त्रीच्या सामर्थ्याचं दर्शन आपण करत आहोत. आणि नवदुर्गेचं पहिलं रूप म्हणजे शैलपुत्री. शैल म्हणजे पर्वत, पुत्री म्हणजे अर्थातच

कन्या, पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून शैलपुत्रीचं वर्णन केलं जातं. आणि पर्वत म्हणजे काय हो, तर स्थैर्य. पर्वत म्हणजे खंबीरपणा. कितीही वादळ आली, कितीही पाऊस कोसळला, तरी पर्वत आपलं अस्तित्व टिकवून उभा असतो. स्त्रीच्या आयुष्यात सुद्धा असा एक पर्वत आहे, तो म्हणजे तिचा आत्मविश्वास. लहानपणी अनेक स्वप्न पाहणारी मुलगी मोठी होते. तिच्यासमोर नवनवीन जबाबदाऱ्या येतात, कधी घरच्या अपेक्षा, कधी समाजाचे नियम, कधी परिस्थितीची बंधनं, आणि कधी स्वतःच्याच मनात निर्माण झालेली भीती. पण या सगळ्यातूनही ती स्वतःची वाट शोधते. बघा ना, म्हणजे एखादी मुलगी शिक्षणासाठी घराबाहेर पडते, एखादी स्त्री लग्नानंतर पुन्हा शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेते, एखादी गृहिणी स्वतःच्या कलेला व्यवसायाचं रूप देते, एखादी आई आपल्या मुलांच्या भविष्याबरोबरीनं स्वतःची स्वप्न जगायला सुद्धा शकते. या प्रत्येक निर्णयामागे असतो शैलपुत्रीचा खंबीरपणा. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, बरं का? खंबीर असणं म्हणजे कधीच न रडणं नव, बरं का? खंबीर असणं म्हणजे कधी थकवा न जाणवणं नव. खंबीर असणं म्हणजे गरज पडल्यानंतर मदत मागण्याची हिंमत ठेवणं, आणि अडचणी असूनही स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं. कारण स्त्रीला नेहमी सगळ्यांचाच आधार व्हावं लागतं, पण तिलाही आधाराची गरज असू शकते. तिच्या खंबीरपणाचं कौतुक करताना तिच्या भावनांनाही समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कधीकधी आपण विचारू शकतो, घरात सगळ्यांना धीर देणाऱ्या त्या स्त्रीला आपण हे विचारतो का की तू कशी आहेस, तुझं स्वप्न काय आहे? प्रत्येक निर्णयामागे उभं राहण्याची आपली तयारी असते का? शैलपुत्रीचं हे पहिलं दर्शन आपल्याला शिकवतं की स्त्रीला सामर्थ्याची आठवण करून देणं इतकंच महत्त्वाचं आहे, तिच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणं. पर्वतासारखी खंबीरता आणि मनाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव या भावनेला एक साजेचं गीत आपण ऐकूया, आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा आपला संवाद असाच चालू ठेवूया.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेव।

0: नवदुर्गेच्या रूपातनं उलगडणाऱ्या स्त्रीच्या सामर्थ्याचं दर्शन आपण आज करत आहोत रेनबो फंडे या कार्यक्रमात. आणि या नवदुर्गेचं दुसरं रूप आहे ब्रह्मचारिणी. तपश्चर्या, संयम, साधना आणि ध्येयनिष्ठा यांचं प्रतीक असलेलं हे रूप आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी केवळ स्वप्न पाहून चालत नाही, तर त्या स्वप्नासाठी सातत्यानं प्रयत्न करावे लागतात हा संदेश ब्रह्मचारिणीचं रूप आपल्याला देत असतो. स्त्रीच्या आयुष्यात तर अशा साधनेची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. म्हणजे एखादी मुलगी घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळत परीक्षेची तयारी करते, एखादी स्त्री दिवसभर काम करून रात्री स्वतःच्या आवडीसाठी वेळ काढते, एखादी कलाकार वर्षानुवर्ष रियाज करते तेव्हा कुठे तिच्या कलेला परिपक्वता येते. कसं आहे, हीच तर ब्रह्मचारिणीची साधना असते ना. पण श्रोते हो, साधना म्हणजे स्वतःला त्रास देणं नव्हे बर का, साधना म्हणजे आपल्या ध्येयाशी नातं जपणं, स्वतःला घडवताना स्वतःची काळजी घेणं आणि सातत्यातून प्रगती साधणं. कसं आहे, स्त्रीने स्वतःसाठी वेळ काढला, स्वतःच्या शिक्षणात गुंतवणूक केली, स्वतःच्या कौशल्यांना विकसित केलं, तर त्यातून केवळ तिचंच आयुष्य समृद्ध होत नाही बर का, तर तिच्या कुटुंबाला सुद्धा नवी दिशा मिळत असते. स्वप्न पाहणं हा आरंभ असतो, त्यांना सत्यात उतरवणं ही साधना असते. प्रत्येक दिवस नव्यानं प्रयत्न करण्याचा, प्रत्येक अपयशातनं शिकण्याचा. आणि स्त्री जेव्हा स्वतःच्या ध्येयाशी प्रामाणिक राहते ना, तेव्हा तिचा प्रवास हा इतरांसाठी सुद्धा प्रेरणाच बनत राहतो.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी

नवदुर्गेच्या रूपातनं उलगडणाऱ्या स्त्रीच्या सामर्थ्याचं दर्शन आपण करत आहोत. ध्येयासाठी चालत राहण्याची जिद्द आपण ब्रह्मचारिणीच्या रूपातनं अनुभवलेली आहेच. आणि तिसरं रूप आहे चंद्रघंटा, ज्या रूपामध्ये शांतता आणि शौर्य यांचा सुंदर संगम आहे. चंद्रकोरीसारखं सौम्य रूप आणि संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असलेलं सामर्थ्य. स्त्रीच्या जीवनात सुद्धा या दोन्ही गुणाची आवश्यकता असतेच, नाही का? कधी तिला मायनं समजावून सांगावं लागतं, तर कधी आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभं राहावं लागतं. कधी नातं जपण्यासाठी समजूतदारपणा दाखवावा लागतो, तर कधी चुकीच्या गोष्टींना स्पष्टपणे नकार द्यावा लागतो. कारण प्रेम करणं आणि स्वतःचा आत्मसन्मान जपणं या परस्पर विरोधी गोष्टी आहेत, नाही का? आपल्या समाजात अनेकदा असं सांगितलं जातं की मुलींना स्पेशली हळू बोल, जास्त बोलू नकोस, वाद घालू नकोस, सगळ्यांशी जुळून घे. अर्थात समजूतदारपणा चांगलाच आहे, नाती जपणंही महत्वाचं आहे, पण प्रत्येक वेळी गप्प राहणं म्हणजे समजूतदारपणा नाही. अन्याय दिसत असताना आवाज उठवणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे स्वतःचा सन्मान जपण्यासाठी ठामपणे बोलणं हा स्त्रीचा अधिकार आहे, तो तिचा दोष नाही. बघा, हा एका घरात मुलगा आणि मुलगी दोघेही वाढत आहेत, दोघांना समान संधी दिल्या जात आहेत, दोघांनाही स्वतःचं मत मांडायला शिकवलं जातंय, दोघांनाही एक दुसऱ्यांच्या सन्मानाची जाणीव करून दिली जाते. अशा घरात एक मुलगी निर्भय होत नाही तर एक अधिक समतावादी समाज घडण्याची सुरुवात होते. त्यामुळे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या, संकटातही खंबीर राहणाऱ्या आणि स्वतःच्या अस्तित्वाचा सन्मान करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला एक मला वाटतं मानाचा मुजरा आपण करणार आहोत. आणि याच ठिकाणी नवदुर्गेचं चौथं रूप म्हणजे कुष्मांडा. पारंपरिक मान्यतेनुसार आपल्या स्मितहास्याने ब्रह्मांडाला प्रकाश देणारी आदिशक्ती, किती सुंदर कल्पना आहे ना. एका स्मितहास्यातनं प्रकाश निर्माण होतो. स्त्रीच्या जीवनात सुद्धा या सर्जनशीलतेचं असंच महत्व आहे, नाही का? ती केवळ परिस्थिती स्वीकारत नाहीये, तर अनेकदा परिस्थितीला नवं रूप देते, उपलब्ध साधनांमधनं नवी संधी निर्माण करते, घराला घरपण देते, कलेला अभिव्यक्ती देते, कल्पनेला कृतीत उतरवते. आता बघा ना, एखादी शिक्षिका वर्गात मुलांच्या मनात ज्ञानाची ज्योत पेटवत असते, एक कलाकार आपल्या कलेतून समाजाच्या भावना व्यक्त करत असते, एक उद्योजिका नव्या कल्पनेला व्यवसायाचं रूप देत असते, एक शास्त्रज्ञ प्रश्न विचारते, प्रयोग करते, नव्या ज्ञानाचा शोध घेते, आणि एखादी गृहिणी तीही आपल्या कौशल्याने, नियोजनानं, कल्पकतेनं कुटुंबाच्या जीवनात वेगळा आनंद निर्माण करू शकते. प्रत्येक स्त्रीची सर्जनशीलता वेगळी.

असते. तिच्या कर्तृत्वाची व्याख्या केवळ पदवी, पगार किंवा प्रसिद्धी यापुरती मर्यादित नसते, बरं का? पण याचा अर्थ असा नाही की स्त्रीने केवळ घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये समाधान मानावं. तिला घराबाहेरचं जग अनुभवायचं असेल, करिअर घडवायचं असेल, संशोधन करायचं असेल, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्या प्रत्येक स्वप्नाला वाव मिळायलाच हवा. कारण सर्जनशीलता ही केवळ एखादी कला नसते, तर ती जगाकडे नव्या नजरेनं पाहण्याची क्षमता असते. कधी कधी एखादी स्त्री निर्णय पुढच्या पिढी जर घेऊ शकत असेल तर तो निर्णय तिच्या पुढच्या पिढीच्या विचारांना नवी दिशा देत असतो, आणि हीच आहे सर्जनशीलतेची खरी ताकद. आपण अनेकदा स्त्रीच्या त्यागाचं कौतुक करतो, पण तिच्या कल्पनांचं, तिच्या बुद्धिमत्तेचं आणि तिच्या नव्या विचारांचं सुद्धा तितकंच कौतुक करायला हवं.

नवदुर्गेच्या रूपातनं स्त्रीचं सामर्थ्य आपण आज उलगडत आहोत आणि या नवदुर्गेचं पाचवं रूप म्हणजे स्कंदमाता. भगवान स्कंदाची माता म्हणून पूजलं जाणारं हे रूप माया, वात्सल्य आणि संरक्षणाची आठवण करून देते. अर्थातच आई हा शब्द उच्चारला ना की कितीतरी आठवणी मनात जाग्या होतात. आपण लहान असताना पडल्यावर हात देणारी आई, शाळेत जाताना डब्यात आवडीचा पदार्थ ठेवणारी आई, परीक्षेच्या दिवशी आपल्यापेक्षा जास्त काळजी करणारी आई आणि अपयश आलं तरी काही हरकत नाही, पुन्हा प्रयत्न कर असं म्हणणारी आई. आई केवळ मुलाला जन्म देत नाही तर ती त्याच्या विचारांच्या जडणघडणीत सुद्धा महत्वाची भूमिका बजावत असते. तिच्या वागण्यातनं मूल सहानुभूती शिकतं, तिच्या निर्णयातनं जबाबदारी शिकतं आणि

धैर्यातून संकटाचा सामना करायला शिकतो। पण श्रोते हो, आईच्या या प्रवासात आपण तिला तिच्या स्वतःच्या भावनांना विसरून चालणार नाही ना। आई होणं हा सुंदर अनुभव असू शकतो, पण त्यासोबत जबाबदाऱ्याही येतात। मुलांचं संगोपन करताना तिला थकवा जाणू शकतो, कधी गोंधळ होऊ शकतो, कधी स्वतःसाठी वेळ हवा असतो। आणि म्हणूनच आईला मदत करणं, तिचं ऐकून घेणं, तिच्या निर्णयांचा आदर करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आजच्या काळात स्त्री घर आणि करिअर या दोन्ही आघाड्यांवर काम करत असेल तर तिच्या कर्तृत्वाचं कौतुक करत असताना घरातील इतरांनी सुद्धा जबाबदारी वाटून ठेवायला हवी, नाही का। आता याच नवदुर्गेचं 6वं रूप आहे कात्यायनी, जे रूप शौर्याचं, सामर्थ्याचं आणि दुष्ट प्रवृत्तींविरुद्ध लढण्याच्या निर्धाराचं प्रतीक मानलं जातं। आजच्या स्त्रीच्या जीवनात या रूपाचा अर्थ कसा काय असू शकतो? तो असा आहे, चुकीच्या गोष्टींना चुकीचंच म्हणण्याचं धैर्य, स्वतःच्या हक्कांची जाणीव, संकटात असलेल्या दुसऱ्या स्त्रीला मदत करण्यासाठी धावून जाण्याची संवेदनशीलता, आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तीला दोष न देता तिला आधार देण्याची समाजाची तयारी। आज अनेक स्त्रिया शिक्षण, विज्ञान, कला, प्रशासन, क्रीडा, उद्योग, सामाजिक कार्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रात अगदी उल्लेखनीय काम करत आहेत। त्यांनी अनेक रूढ ज्या कल्पना आहेत त्यांना आव्हान दिलेलं आहे, पण अजूनही काही ठिकाणी मुलींना शिक्षणाची संधी मिळत नाही, काही स्त्रियांना स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही, काहींना घरात किंवा कधीतरी कामाच्या ठिकाणी भेदभावाचा सामना करावा लागतो। अशा वेळी फक्त स्त्री शक्तीचा जागर करायचा आहे किंवा घोषणा द्यायच्यात म्हणजे काम होतं का? तर नाही। अशा वेळी मुलींना निर्भयपणे प्रश्न विचारायला शिकवावं लागतं, त्यांचे निर्णय ऐकून घ्यावे लागतात, त्यांच्या शिक्षणाला, आर्थिक स्वावलंबनाला आणि सुरक्षिततेला महत्व द्यायलाच पाहिजे। कारण स्त्री सक्षमीकरण ही केवळ स्त्रीची एकट्याची जबाबदारी नाही, तर तो संपूर्ण समाजाचा एक सामूहिक प्रवास आहे असं आपण म्हणू शकतो, बरोबर की नाही। आणि म्हणूनच एखादी स्त्री अन्यायाविरुद्ध आवाज उठवते तेव्हा तिच्या आवाजाला साथ द्या। एखादी मुलगी मोठं स्वप्न पाहते तेव्हा तिच्या स्वप्नांची थट्टा करू नका। एखादी महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचा निर्णय घेते तेव्हा तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे। आणि एखादी स्त्री अडचणीत असताना मदत मागते तेव्हा तिचं म्हणणं गांभीर्याने व्हायला पाहिजे किंवा ऐकायला पाहिजे। कारण खऱ्या अर्थानं स्त्रीशक्तीचा जागर तेव्हाच होतो जेव्हा तिच्या अधिकारांना मान्यता मिळते।

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः।

नवदुर्गेच्या रूपातनं आज स्त्रीचं सामर्थ्य आपण उलगडत आहोत आणि याच नवदुर्गेचं सातवं रूप म्हणजे कालरात्री. अर्थातच या रूपाचा संदेशच असा आहे की अंधाराच्या पलीकडच्या सामर्थ्याची जाणीव करून देणं. कधी

कधी सेजा आयुष्यात सुद्धा अनेक रात्री असतात ज्या स्वतःच्या क्षमतेबद्दल मनात शंका निर्माण करतात. कधी अपयशामुळे आत्मविश्वास कमी होतो किंवा कधी इतरांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःचं मन काय सांगतंय हे ऐकायला वेळ मिळत नाही. मग अशा वेळेला भीती निर्माण होणं स्वाभाविक आहेच, पण तिच्या मनालाही विश्रांती हवी असते की नाही, तिच्या भावनांनाही व्यक्त करण्यासाठी जागा हवी असते. त्यामुळे स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ नाही, तर स्वतःला पुन्हा उभं राहण्यासाठी आवश्यक आधार देणं याचा अर्थ आहे कालरात्रीचं हे रूप. कारण त्याच्यातनं आपण शिकतो की अंधार अस्तित्वात असला तरी तोच आपल्या संपूर्ण आयुष्याची ओळख नसतो. योग्य मदत, आधार, वेळ आणि प्रयत्न यांच्या साथीनं पुढचा मार्ग नक्कीच सापडू शकतो. नवदुर्गेचं आठवं रूप म्हणजे महागौरी, जिचं रूप म्हणजे पवित्रता, शांतता आणि प्रसन्नतेशी जोडलं गेलेलं आहे. या रूपाच्या माध्यमातून आपण आयुष्यातला एक महत्वाचा जो विषय आहे आत्मस्वीकार आणि आत्मसन्मान याचकडे सुद्धा महत्वपूर्ण लक्ष द्यायलाच पाहिजे. कारण प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या गतीनं वाढण्याचा, शिकण्याचा, स्वतःचं आयुष्य घडवण्याचा अधिकार आहे. आणि त्यामुळेच तिच्या चेहऱ्यावरचं हास्य सुंदर आहे, पण तिच्या मनातला आत्मविश्वास त्याहून सुद्धा अधिक सुंदर आहे. जेव्हा ती स्वतःला कमी न लेखता, इतरांनाही कमी न समजता सन्मानानं जगण्याचा निर्णय घेते, तेव्हा महागौरीचं हे सगळ्यात सुंदर रूप आपल्याला अनुभवायला मिळतं. नवदुर्गेचं नवं रूप आहे सिद्धिदात्री. सिद्धी प्रदान करणारी देवी म्हणून सिद्धिदात्रीची उपासना केली जाते. या माध्यमातनं स्त्रीच्या ज्ञानाचं, अनुभवाचं आणि कर्तृत्वाचं दर्शन आपण घेऊया. कसं आहे, तिच्या ज्ञानाला मान्यता मिळण्यासाठी तिला वारंवार स्वतःला सिद्ध करावं लागतं. ही परिस्थिती थोड्याफार प्रमाणात अर्थातच आता बदललेली आहेच, पण ती आणखी बदलायला हवी. आणि कसं आहे, तिला नेतृत्व करण्याची संधी मिळायला हवी आणि तिच्या निर्णय क्षमतेवर विश्वाससुद्धा दाखवायला हवा. कसं आहे, नऊ दिवस, नऊ रूपं आणि स्त्रीच्या सामर्थ्याची नऊ दर्शनं, नाही का? या सगळ्यामुळे आपल्याला जी काही घरातली आपली मुलगी आहे तिला स्वतःचं स्वप्न निवडू देऊ देत, आईला कष्टांची आपल्या आईच्या जाणीव होऊ देत, पत्नीच्या मताचा आदर करूया, सहकार्याच्या कर्तृत्वाला योग्य मान्यता देऊया. तिला केवळ देवी म्हणून पूजलं जाऊ नये, तर माणूस म्हणून सुद्धा समजून घेतलं जावं. माझ्यात सामर्थ्य आहे हे स्त्रीने सुद्धा स्वतःला एकदा सांगावं. माझ्या स्वप्नांना महत्व आहे, माझ्या मतांना किंमत आहे आणि माझ्या अस्तित्वाचा सन्मान होणं हाच माझा अधिकार आहे. आणि मला वाटतं स्त्रीच्या सन्मानासाठी उचललेलं हे पाऊल ही खऱ्या अर्थानं शक्तीची उपासना होऊ शकेल, नाही का?

मंडळी, सकाळचे ठीक 7 वाजलेले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन कांचन.

नमस्कार, सुप्रभात. फार पूर्वी मीना आणि राजू या कुमारवयीन व्यक्तिरेखा असलेली एक ॲनिमेटेड मालिका माझ्या पाहण्यात आली होती. आज ती सहजच आठवली. मीना आणि राजू ही भावंडं जेवायला बसलेली असतात. आई दोघांनाही जेवायला वाढते, पण उकडलेलं अंड मात्र एकच असतं. आई ते राजूच्या पानात वाढते. त्यांच्या घरातला पाळीव तोताराम कुठूनसा उडत येतो आणि त्या अंड्याचे समान दोन भाग करतो. दोघांनाही वाढतो. राजू आणि मीनावर सारखंच प्रेम करणारा तोताराम ही ॲनिमेटेड मूवी बघताना मला मनापासून भावला. कसं बरं सुचलं याला हे, जे आईलाही सुचलं नव्हतं. या अर्थाचं एक सुभाषित आहे.

म्हणजे ओंजळीतली फुलं दोन्ही हात सारखेच सुगंधित करतात. फुलांचं प्रेम डाव्या उजव्यावर सारखंच असतं. चांगल्या मनोवृत्तीचे लोक डावं उजवं करत नाहीत. सुमन याचा एक अर्थ फूल आणि सुमन म्हणजेच ओंजळीतली फुलं दोन्ही हात सारखेच सुगंधित करतात. फुलांचं प्रेम डाव्या उजव्यावर सारखंच असतं. चांगल्या मनोवृत्तीचे लोक डावं उजवं करत नाहीत. सुमन याचा एक अर्थ फूल आणि सुमन म्हणजे चांगल्या मनोवृत्तीचे लोक अशी दुहेरी गंमत आहे या रचनेत. पण डावं उजवं न करणारे कितीसे लोक आपल्या समाजात असतात. आजही स्त्री पुरुष गरीब श्रीमंत असं डावं उजवं मानणाऱ्यांची संख्या कमी झालेली असली तरी शून्यावर मात्र आलेली नाही. बरेचदा आपण माझ्या लक्षातच आलं नाही हे वाक्य अगदी सहज उच्चारतो, पण ते ज्याच्याबद्दल आपण बोलत असतो ना त्याला नकळत तू माझ्यासाठी महत्त्वाचा नाहीस हा संदेश जातो. आपण जर संवेदनशीलता जागृत ठेवली आणि प्रत्येकावर मनापासून प्रेम केलं तर तोतारामसारखं आपल्यालाही सर्वांशी सारखेपणाने वागता येईल. बरेचदा लहानपणी आपण एकच लिमलेटची गोळी असेल तर ती फोडून मैत्रिणींबरोबर वाटून खाल्ली आहे ना, म्हणजेच आपण सुमन आहोत. फक्त मोठं झाल्यावर मित्रमैत्रिणी पुरतेच सुमन न राहता सर्व समाजाला आपलं म्हणत आपली सुमन होण्याची कक्षा मोठी झाली आहे का आणि ती व्हायला हवी ना, काय वाटतं तुम्हाला? श्लोक पुन्हा एकदा ऐकायचा.

श्रोतेहो, नुकताच आपण कार्यक्रम ऐकलात सुभाषित गुंजनम. 7:04 झालेली आहेत. हे छानसं गाणं आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर 7:10 आपण ऐकू शकणार आहात मराठी बातमीपत्र. आणि पुन्हा एकदा आपली भेट होणार आहे 7:20 रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5000 रुपये जमा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। राज्यातील आणखी 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ।

0: काळ जाहीर. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी 2000 रुपयांची भाऊबीज. दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या निकषांमध्ये बदल. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 5000 रुपयांचा अग्रिम जमा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सांगितलं. त्याचबरोबर राज्यातल्या आणखी 40 तालुक्यांना दुष्काळी म्हणून जाहीर करण्याचाही निर्णय काल या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे राज्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या 305 झाली आहे. राज्यातील मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना याविषयी माहिती दिली. शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद संबंधित सोसायट्या, जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क कोणतेही निकष न लावता सरसकट माफ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जनावरांसाठीच्या चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत कालच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरून केलेल्या जनसेवेला 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांचं अभिनंदन करणारा ठराव काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. एमपीएससी परीक्षेतील पारदर्शकतेसाठी सरकार कटिबद्ध असून यासाठी चौकशी समिती आणि व्ही राधा समिती नियुक्त करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात दिली. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदार आणि नगरसेवकांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यंदा कमी पावसामुळे ऊस उत्पादन घटण्याची शक्यता असून साखर कारखान्यांनी 15 ऑक्टोबरपासून गाळप सुरू करावं असं आवाहन मुख्यमंत्री केलं. पुण्यातल्या ईएसआयसी रुग्णालयाला संलग्न वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल याबाबतची घोषणा केली. यानुसार 2027-28 या वर्षापासून 50 विद्यार्थी संख्येसाठी हे महाविद्यालय सुरू होणार आहे. या निर्णयाबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांचे आभार मानले आहेत.
1: पहिल्यांदा पुणेकरांकरता एक चांगली बातमी देतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या ईएसआयसी हॉस्पिटलला मेडिकल कॉलेज करण्याकरता एक प्रस्ताव दाखल झाला होता आणि 2 वेळा नॅशनल मेडिकल काउन्सिलने तो नाकारला होता. त्या संदर्भात माननीय केंद्रीय मंत्र्यांकडे एक आपण अपील दाखल केलं होतं. आजच माननीय केंद्रीय मंत्र्यांनी ते अपील मान्य करून MBBSच्या 50 जागांकरता एसिकच्या मेडिकल कॉलेजला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे एक पुणेकरांची मागणी पूर्ण झालेली आहे.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेविषयी.
2: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2018 सुरू झाली आणि त्यानंतर गरिबी आणि आरोग्य सेवा यामधील समीकरण बदललं. प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कॅशलेस संरक्षण देणारी ही योजना प्रथम देशातल्या 40% लोकांसाठी लागू झाली. योजनेची व्याप्ती टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात आली आणि त्यामुळेच जून 2026 पर्यंत 37,413 सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये सुमारे 13 कोटी रुग्णांना दाखल करणं शक्य झालं. आयुष्मान कार्डमुळे महिलांना आरोग्य सेवा मिळणं अधिक सुलभ झालं. आयुष्मान कार्ड धारकांमध्ये महिलांचा वाटा जवळजवळ 49% आहे. या योजनेची व्याप्ती पुढे वाढवण्यात आली. आयुष्मान वय वंदना कार्डच्या माध्यमातून 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सामाजिक आर्थिक स्थितीचा विचार न करता समाविष्ट करण्यात आलं आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू झाल्यामुळे दर्जेदार आरोग्य सेवा ही भारतीयांसाठी चैन न राहता आरोग्यपूर्ण जीवनाचा ती पाया ठरली. आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे पुणे.
0: राज्यातल्या दुष्काळी तालुक्यात बंद असलेल्या पाणी पुरवठा योजना तातडीनं सुरू कराव्यात. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर हा शेवटचा पर्याय ठेवून त्यापूर्वी अन्य सर्व योजना पडताळून पाहाव्यात असे निर्देश महसूल मंत्री आणि दुष्काळासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. उपसमितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वी शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2000 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बाल

विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी काल दिली. राज्यात सुमारे 2,14,000 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

आर्थिक मदत करण्याच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. त्यानुसार जन्मापासून दिव्यांग आणि 40% दिव्यांग असलेल्या व्यक्तींना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यापूर्वी ही मदत संज्ञान झाल्यानंतर 18 वर्षापासून मिळत होती. तसंच 80% अपंगत्व असलेल्यांनाच दिव्यांगजन संबोधलं जात होतं. रेल्वेतल्या 11,40,000 अधिक कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळानं घेतला. या कर्मचाऱ्यांना कमाल 17,951 रुपये बोनस म्हणून मिळतील. याशिवाय IDBI बँकेतला 60% अधिक सरकारी हिस्सा विक्रीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. कॅनडाच्या फायरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला 52,878 कोटी रुपयांना हा हिस्सा विकला जाईल. त्यानंतर केंद्र सरकार आणि LIC एकंदरीत हिस्सा 34% असेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक रमेश चंद या समितीचे अध्यक्ष असतील. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, केंद्रीय कृषी मंत्री तसंच केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री यांच्यातल्या बैठकीत ही समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती. नागपुरात 70 धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी दीक्षाभूमीवर अनुयायांची अलोट गर्दी झाली होती. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो आंबेडकरवादी अनुयायी आणि बौद्ध बांधव दीक्षाभूमीवर दाखल झाले होते. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या सुमारे 2,10,00,000 विद्यार्थ्यांना स्काउट गाईडचं प्रशिक्षण बंधनकारक करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल दिले. राज्यातल्या सुमारे 17,33,000 विद्यार्थ्यांना सध्या स्काउट गाईडचं प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणाची व्याप्ती राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांपर्यंत वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या साहित्यिक कवी आणि कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पहिलं घुंगूरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन 1 नोव्हेंबरला होणार आहे. ज्येष्ठ कवी डॉ महेश केळुसकर संमेलनाध्यक्ष तर ज्येष्ठ रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर उद्घाटक असतील. या संमेलनात मालवणी लोकसाहित्य परिसंवाद, कथाकथन, दशावतार कलावंतांची मुलाखत, मालवणी कवितांचा नाट्याविष्कार आणि कवी संमेलन अशी 7 सत्रं होणार आहेत. सांगलीत 5 महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धेचं उद्घाटन काल झालं. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेनं सुरस फाउंडेशन आणि सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेसाठी राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधून 700 खेळाडू सहभागी झाले होते. क्रिकेट. हैदराबाद इथं काल झालेल्या 4th T20 सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतावर 24 विजय मिळवला. त्यामुळे 5 सामन्यांच्या या मालिकेत आता दोन्ही संघ 2-0 असे बरोबरीत आहेत. वेस्ट इंडिजनं दिलेल्या 248 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 223 धावाच करू शकला. मालिकेतला 5वा निर्णायक सामना येत्या शनिवारी बंगळुरू इथं होणार आहे. हवामान. राज्यात येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातील आणखी 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी 2,000 रुपयांची भाऊबीज. दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या निकषांमध्ये बदल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: कॉस्मो आनंदोत्सव डिपॉझिट स्कीम,
1: मुदत, व्याजदर आणि व्याजाचे पर्याय आपल्या गरजेनुसार निवडा.
0: मासिक व्याजासाठी 445 दिवस, तिमाही व्याजासाठी 446 दिवस, एकत्रित व्याजासाठी 447 दिवस.
1: ठेवींच्या मुदतीनुसार व्याजदर 7.05% पासून 7.30%
0: योजना मर्यादित कालावधी करिता.
1: कॉस्मो आनंदोत्सव डिपॉझिट स्कीम, अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेशी आजच संपर्क साधा.
0: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: माझ्या बाईकची नॉकिंग कमी झाली आहे.
3: माझ्या कार मधून आता आधीपेक्षा कमी प्रदूषण होतं.
4: माझं स्कूटर काय मस्त पिकअप देते.
5: गाडी कोणतीही असो, पेट्रोल E20 असेल तर नॉकिंग कमी होतं, प्रदूषण 40% घटते आणि हाय ऑक्टेनमुळे अमेझिंग पिकअप मिळतो. तुमची गाडी E20 साठी 100% सुयोग्य आहे. भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ जारी.

रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मी स्वप्ना पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, शारदीय नवरात्रोत्सव चालू आहे आणि स्त्रिया आजकाल सगळ्याच क्षेत्रात खूप यशस्वीपणे कामगिरी करताना दिसत आहेत आणि या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रात जे स्त्रियांनी महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे त्या क्षेत्रांचा आपण आढावा घेत आहोत. आज आपण गेल्या काही वर्षात भारतीय नृत्य क्षेत्रात, मग ते शास्त्रीय नृत्य असू देत, समकालीन नृत्य असू देत, बॉलिवूड नृत्य असू देत, या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, या क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या काही स्त्रियांविषयी बोलणार आहोत. सगळ्यात पहिले नाव म्हणजे बॉलिवूड आणि समकालीन अर्थातच कमर्शियल आणि कंटेम्पररी डान्स आपण जेव्हा म्हणतो तेव्हा गीता कपूर, फराह खान ही नावं घेतलीच पाहिजेत. गीता मा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गीता कपूर यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे. वेगवेगळ्या लोकप्रिय टीव्ही शोजमध्ये त्या जज म्हणून सुद्धा काम करून नव्या पिढीतल्या शेकडो नर्तकांना त्यांनी उत्तम असं मार्गदर्शन दिलेलं आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतला आपण म्हणू शकतो सगळ्यात शक्तिशाली आणि यशस्वी महिला नृत्य दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे फराह खान, ज्यांनी 3 दशकांहून अधिक काळ अनेक गाण्यांची कोरिओग्राफी म्हणजेच नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे आणि पुढे जाऊन एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून सुद्धा नाव कमवलेलं आहे. बॉलिवूडचाच आणखी जर विचार केला तर अग्रगण्य कोरिओग्राफर म्हणून किंवा भारतीय शास्त्रीय नृत्य आणि आधुनिक पाश्चात्य शैली याचा सुंदर मिलाफ साधलेली एक उत्तम नृत्यांगना म्हणजे वैभवी मर्चंट. नुकताच त्यांना त्यांच्या रॉकी और रानी की प्रेम कहाणी चित्रपटातल्या धिंडोरा बाजेरे या गाण्याच्या उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. याशिवाय एका प्रसिद्ध अशा टीव्ही शोची म्हणजे टीव्हीवरील जो नृत्य कार्यक्रम आहे त्याची विजेती ठरल्यानंतर शक्ती मोहन यांनी भारतात समकालीन म्हणजेच कंटेम्पररी नृत्याला एक नवी ओळख निर्माण करून दिलेली आहे. याशिवाय गेल्या काही वर्षात म्हणजे आपण जर बघितलं तर पद्मावत चित्रपटामधले घुमर, गंगूबाई काठियावाडमधले धोलीडा यासारख्या गाण्याचं उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन करून ज्यांनी नृत्य क्षेत्रात आपलं स्थान अगदी छान पद्धतीनं घट्टपणे रोवलेलं आहे अशा नृत्य दिग्दर्शिका म्हणजे कृती महेश. याशिवाय गेल्या काही वर्षात भारतातल्या सगळ्यात लोकप्रिय बेली डान्सर आणि परफॉर्मर म्हणून नोरा पथेई यांचं सुद्धा नाव आपल्याला घ्यायला पाहिजे की त्यांच्या गाण्यातील नृत्यानं जागतिक स्तरावर आपण म्हणू शकतो अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. याच नृत्यक्षेत्रातल्या स्त्रिया

नृत्य क्षेत्रात गेल्या काही वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रियांविषयी आपण बोलत आहोत. बॉलिवूड किंवा समकालीन म्हणजेच कंटेम्पररी नृत्यांबद्दल आपण बोललेलो आहोत, पण त्याचबरोबरीनं शास्त्रीय नृत्य विषयी बोलणं गरजेचं आहेच. त्यामध्ये महत्वाचं नाव म्हणजे कुचीपुडी आणि भरतनाट्यममधल्या प्रख्यात नृत्यांगना म्हणजेच मल्लिका साराभाई, ज्यांनी कलेचा वापर सामाजिक परिवर्तनाचं माध्यम म्हणून केलेला आहे. त्यांच्या दर्पण अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेतर्फे आजही त्या नृत्यसृष्टीत मोलाचं योगदान देत आहेत. बॉलिवूडची धगधग गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षित या सुद्धा उत्तम कथक नृत्यांगना आहेत. चित्रपटाशिवाय त्यांनी अनेक माध्यमातून जगभरातल्या लोकांना नृत्य शिकण्याची डिजिटल संधी उपलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय ओडिसी नृत्यशैलीतलं एक आघाडीचं नाव म्हणजे सुजाता महापात्रा. गुरु केलूचरण महापात्रा यांच्या शिष्य आणि सून असलेल्या सुजाता यांनी ओडिसी नृत्याचा वारसा जगभर पोचवण्याचे आणि तरुण पिढीला प्रशिक्षित करण्याचं मोठं काम केलेलं आहे. याशिवाय भरतनाट्यम क्षेत्रातलं एक आधुनिक प्रयोगशील नृत्यांगना म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या म्हणजे सविता शास्त्री, ज्यांनी पारंपरिक भरतनाट्यम तंत्राचा वापर करून कादंबऱ्यांवर आधारित नवनवीन कथानकं नृत्याविष्काराच्या रुपात सादर करून या कलेमध्ये एक वेगळीच आपण म्हणू शकतो पुनरुज्जीवितता आणलेली आहे आणि तरुणांमध्ये सुद्धा ही कला तितकीच लोकप्रिय करण्याचं महत्वाचं काम सविता शास्त्री यांनी केलेलं आहे. अनेक स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना आपण आज नृत्य क्षेत्रातल्या स्त्रियांचा आढावा घेतला. थोडक्यात खरं तर यादी खूप मोठी आहे, पण या काही ठराविक ही नावं की ज्यांनी खरंच खूप उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे, त्यांच्या कलेला एका वेगळ्या माध्यमातनं लोकांसमोर पेश करणं किंवा त्या कलेला जागृत करणं आणि त्या कलेसाठी योगदान देऊन ती कला नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचं उत्तमोत्तम काम या स्त्रिया करत आहेत. त्यांच्या कार्याला खरंच रेनबो परिवारातर्फे मानाचा मुजरा.

0: प्रत्येकाला घ्यायचं असतं मनासारखं घर, प्रत्येकाला हवा असतो किफायतशीर व्याजदर.
1: कॉसमॉस होम लोन व्याजदर 7.80% पुढे,
0: रुपये 3 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध,
1: मुदत 25 वर्ष, प्रोसेसिंग फी नाही, अटी लागू. टोल फ्री नंबर 1800-233-0234.
0: कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: ज्या इंधनावर 15 ते 20 वर्ष संशोधन झालंय, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, ARAI, SIMA, BIS सारख्या संस्थांनी तिला परखून घेतलंय, नीती आयोगाने स्वतः तिची अंमलबजावणीचं धोरण तयार केलंय,
3: तर मग ती विश्वासार्हच असणार ना?
2: अगदी बरोबर. E20 तसंच वैज्ञानिक दृष्ट्या प्रमाणित आणि सुरक्षित इंधन आहे. भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित.

सुरास रंग एक नटरंगी नारकरी सोळा शिंगार अली चननन नाचत उडवी बहार किति आल्या गोप गोपिका कन्हैया सखा खेळतो राधा सखीला कसा कसा कसा असा।

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक कविता जोशी आणि सचिन सुरेश, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोता हो, आज आपण ऐकणार आहोत पालखीच्या प्रवासाच्या गोष्टीचा पाचवा भाग अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये.
1: 19व्या

0: शतकाच्या सुरुवातीला मुंबईहून थेट पुण्याला निघालेल्या पालखीचा प्रवास पनवेलहून सुरू व्हायचा. मुंबई ते पनवेल हे अंतर समुद्र मार्गे बोटीने कापावं लागायचं. यासाठी लागणारा वेळ समुद्राची भरती ओहोटी आणि वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असे. वारा अनुकूल असेल तर मुंबई ते पनवेल हे अंतर बोटीने कापण्यासाठी साधारण 4 तासांचा वेळ लागायचा. परिस्थिती अनुकूल नसली तर हा वेळ दुपटीनेही वाढू शकत असे. या प्रवासाचा खर्च प्रवाशालाच करावा लागायचा.
1: पनवेलला उतरल्यावर पालखीचा प्रवास सुरू व्हायचा तो थेट पुण्यापर्यंत. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी इथं विश्रांती घेण्याची सोय होती. ट्रॅव्हलर्स बंगला होता. त्याशिवाय काही पारशी आणि पोर्तुगीज लोकांनी चालवलेल्या 2 खाजगी खानावळीही होत्या. आगाऊ सूचना दिली तर प्रवाशाला या 3ही ठिकाणी विश्रांतीसाठी थांबता यायचं. ठाण्याच्या पोस्ट मास्टरनं पनवेलमध्ये भोयांचा 1 सेट हजर ठेवलेला असायचा. हे भोई प्रवाशाची पालखी पनवेलहून खालापूर मार्गे 20-1 मैलांवरच्या खोपोलीपर्यंत घेऊन जायचे. खोपोलीमध्ये विश्रांती घेण्यासाठी काही खासगी घरं उपलब्ध होती. या ठिकाणी वाटल्यास काही काळ प्रवाशाला थांबता यायचं.
0: खोपोलीला भोयांचा 1 सेट मोकळा व्हायचा. घाटाच्या पायथ्याशी पुण्याहून भोयांचा 2 सेट आधीच आलेला असायचा. तो प्रवाशाची पालखी घाटातून खंडाळा किंवा कारल्यापर्यंत घेऊन जायचा. इथे पुन्हा थांबा असे. घाट चढून दमछाक झालेले भोई दम खायचे. सतत हेलकावणाऱ्या पालखीत बसून आल्यामुळे प्रवाशाचीही तशीच स्थिती असायची. इथे विश्रांती, अंघोळ, चहा, नाश्ता किंवा लंच व्हायचा. इथेही पुन्हा सेट बदल व्हायचा. पुढच्या टप्प्यात असेच सेट बदलत पालखीचा प्रवास पुढे तळेगाव मार्गे पुण्याच्या कॅन्टोनमेंट पर्यंत चालू राहायचा.
1: याच मार्गाने 1809 साली मारिया ग्रहम हिनं केलेल्या पनवेल मार्गे मुंबई ते पुणे या प्रवासाला तब्बल 5 दिवसांचा वेळ लागला होता. या प्रवासात मारिया सोबत 100 जणांचा लवाजमा होता. त्यावेळी पनवेलला थांबायची कोणतीही सोय नव्हती. थांबायचं झालं तर अगोदर माणसं पाठवून तंबू ठोकावे लागायचे. प्रत्येकाच्या दर्जानुसार तंबू असायचे, त्यामुळे त्यांची संख्या मोठी असायची. पुढच्या प्रवासाला निघताना तंबू गुंडाळण्यातच दिवस जायचा. त्यात मारियाला कुतूहल फार, त्यामुळे ती इथून खोपोलीला थेट न जाता वाकडी वाट करून मधल्या काही ठिकाणांना भेट देऊन आली होती. त्यातही 2 दिवस गेले, त्यामुळे तिला इतका कालावधी लागला होता. ती 1-2 मुक्काम करत गेली असती तर कदाचित 3 दिवसात पुण्याला पोचलीही असती.
0: मुंबई ते पुणे हा पालखी प्रवास तसा अवघडच होता. भोयांच्या प्रत्येक पावलागणिक पालखी डुचमळायची. घाटात ती सतत तिरकी व्हायची. आतल्या सवारीला बसणं अवघड होऊन जायचं. भोयांचे हुंकार, पावसाळ्यात पालखीत शिरू पाहणाऱ्या पावसाच्या झडी, डास, चिलट आणि पावसाळी कीटकांची पालखीत आक्रमण करणारी पलटण, उन्हाळ्यात येणारा प्रचंड घाम, असा त्रास सहन करत प्रवास करावा लागायचा. त्याशिवाय या मार्गावर असलेल्या किर्र जंगलातली श्वापद, चोर चिलट इत्यादी अनपेक्षित उद्भवणारे धोके होतेच. शिवाय भोयांचीही भीती असायची. भोयांनीच वाटेत प्रवाशांना लुटल्याच्या घटनाही घडायच्या. असं असलं तरी सगळा त्रास सहन करत प्रवास करणारे होतेच. उपलब्ध असलेल्या इतर साधनांच्या तुलनेत पालखीचा प्रवास बरा असं अनेकांनी लिहून ठेवलेलं आहे. दिनशा वाच्छांसारख्यांनी तर पालखीचा प्रवास इतिहास जमा झाल्याची खंतही व्यक्त केली होती.
1: तरीही अनेक बहाद्दरांनी, धाडसी प्रवाशांनी जीवावर बेतणारा हा प्रवास केला होता. युरोपियन अधिकारी आणि प्रवाशांनी 1801 ते 1850 या कालावधीत केलेल्या पालखी प्रवासाची प्रवास वर्णन उपलब्ध आहे. ती वाचताना त्यांच्या हिमतीला नकळत दाद निघून जाते.
0: माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने 1801 साली केलेल्या कलकत्ता ते पुणे या जवळपास 2000 मैलांच्या पालखीतून केलेल्या प्रवासाची कहाणी तर मुद्दामून वाचण्यासारखी आहे. कलकत्ता

0: कोलकाता ते पुणे हे अंतर सरळ रेषेत फार तर 1012 मैलांचं, पण एल्फिन्स्टनच्या प्रवासाच्या वेळी संपूर्ण भारत ब्रिटिशांचा अंकित झाला नव्हता, त्यामुळे त्याला हा प्रवास वळणं घेत करावा लागला होता। त्या कारणाने त्याच्या प्रवासाचं अंतर त्या काळी दुपटीने वाढलं होतं। या न संपणाऱ्या परंतु अनिवार्य प्रवासाचा आपल्याला भारत समजून घेण्यासाठी चांगलाच उपयोग झाला असं एल्फिन्स्टनने लिहून ठेवलेलं आहे। निवांत ग्रंथ वाचन, वाटेतल्या ऐतिहासिक स्थळांना भेटी, वाटेत भेटणाऱ्या सामान्य माणसांशी संवाद साधणं या प्रवासामुळेच शक्य झालं असं तो लिहितो। त्याच्या हातून पुढच्या काळात जे काही बरं वाईट कार्य घडलं त्याचं श्रेय त्याने या प्रवासाला दिलंय, पण त्याचबरोबर पालखीतून केलेल्या या प्रवासाने एल्फिन्स्टनला लिव्हरचं आयुष्यभराचं दुखणंही दिलं। या प्रवासात पुरीच्या जगन्नाथ मंदिरापाशी भेटलेल्या एका फकीरानं लवकरच तुम्ही या देशाचा ताबा घेणार अशी भविष्यवाणी उच्चारल्याचं आणि पुढच्या काही वर्षात ती सत्यात उतरलेली पाहायला मिळाल्याचंही एल्फिन्स्टनने लिहून ठेवलंय।
1: 1857 नंतर प्रवासाची व्याख्याच बदलून गेली होती। रस्ते रुंद करण्यात आले, घाटांची चढण कमी करण्यात आली, ठिकठिकाणी राहण्या खाण्यापिण्याच्या सोयी झाल्या, डाक पालखीत भोयांच्या जागी घोडे आले होते, रस्त्यांच्या स्थितीनुसार घोडे आणि पालखी असा फ्युजन प्रवास व्हायला लागला होता। रेल्वेही धावू लागली होती, ती बोरघाट चढण्याच्या तयारीत होती, रस्ते अधिक सुरक्षित झाले होते त्यामुळे प्रवासाचा वेग वाढला होता, घाट घोड्यावरून चढता येऊ लागला होता। 1857 सालचा विष्णुभट गोडसेंचा माझा प्रवास तर बराचसा बैलगाडीनंच झाला होता। काळाबरोबर प्रवासातही सुधारणा होत गेली, ट्राम रेल्वे मोटार अशी प्रवासाची अधिक वेगवान साधनं उपलब्ध झाली आणि त्यापूर्वीची प्रवासाची साधनं इतिहास जमा झाली। विमानांनी तर प्रवासाची व्याख्याच बदलून टाकली।
2: आणि श्रोते हो, ही होती पालखीच्या प्रवासाची गोष्ट। अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक कविता जोशी आणि सचिन सुरेश, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादर करत्या ज्योत्स्ना केतकर। श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर।

0: श्रोते हो, नुकताच आपण कार्यक्रम ऐकलात अज्ञात मुंबई.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: वाचवणार नाही पैसे वाढवू रे समजून इन्व्हेस्टिंग
1: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
2: ज्या इंधनावर 15 ते 20 वर्ष संशोधन झालंय ऑटोमोबाईल इंडस्ट्री ARAI SIMA BIS सारख्या संस्थांनी तिला परखून घेतलंय नीती आयोगाने स्वतः तिची अंमलबजावणीचं धोरण तयार केलंय
3: तर मग ती विश्वासार्हच असणार ना.
2: अगदी बरोबर. E20 तसंच वैज्ञानिक दृष्ट्या प्रमाणित आणि सुरक्षित इंधन आहे. भारत सरकारचा उपक्रम तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित.

वाजून 56 मिनिटं झालेली आहेत मंडळी, आणि कार्यक्रमातनं निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. यानंतर ठीक 8 वाजता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्राहून मराठीतून बातम्या सहक्षेपित होणार आहे. त्यानंतर हिंदी कार्यक्रम घेऊन आरजे आपल्यासोबत असणार आहेच. याशिवाय एफ एम गोल्डला आरजे दुहिता आणि रेनबोच्या दुपारच्या सत्रात आरजे प्रणय आपल्यासोबत असणार आहे. पहाटे 5 वाजल्यापासून ते अगदी आतापर्यंत अनेक श्रोत्यांनी कार्यक्रम आवडल्याची पोचपावती दिलेली आहे, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. हे छानसं गीत आणि या गीतासह मी स्वप्ना सगळ्यांची अनुमती घेते. लवकरच भेटणार आहोत नवीन विषयासह नवीन उत्साहात. तोपर्यंत स्वप्नाला इथंच अनुमती द्या. धन्यवाद.

0: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आता प्रसारित करणार आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लडाखमधील 3,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला शेतकरी दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव. दोन्ही संघांची मालिकेत 2-2 अशी बरोबरी. आता सविस्तर बातम्या. लडाखमधल्या सुमारे 3,350 कोटी रुपयांच्या 5 प्रमुख विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली. या बोनससाठी 2009 कोटी रुपयांहून अधिक रकमेची तरतूद करण्यात आली असून पात्र कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतकी 17,951 रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येईल. बोनससाठी पात्र कर्मचाऱ्यांमध्ये रेल्वे मार्गांची देखभाल करणाऱ्यांसह लोको पायलट, गार्ड, स्टेशन मास्तर, तंत्रज्ञ इत्यादी क गटातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल. तसंच राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला 2026-27 ते 2030-31 अशी आणखी 5 वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या कार्यक्रमाचं प्रधानमंत्री सामाजिक सहायता योजना असं नामांतर करण्यात आलं असून त्यासाठी 53,428 कोटी रुपयांच्या निधीलाही यावेळी मंजुरी देण्यात आली. आयडीबीआय बँकेच्या धोरणात्मक फेररचनेला आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं मंजुरी दिली आहे. आयडीबीआय बँकेच्या मालकीच्या 60.72% हिश्श्याची धोरणात्मक खरेदीदारास विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कॅनडा स्थित फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग लिमिटेडची धोरणात्मक खरेदीदार म्हणून निवड करण्यात आली आहे. देशाच्या कृषी क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्याच्या उद्देशानं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या वतीनं आज नवी दिल्लीत महिला शेतकरी दिवस साजरा करण्यात येणार आहे. महिला या कृषी क्षेत्राचा अविभाज्य भाग असून पेरणीपासून पिकाच्या कापणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात तसंच पशुधनाचं व्यवस्थापन, बियाण्यांचं संवर्धन अशा शेतीशी संबंधित अनेक कामांमध्ये महिलांची महत्वाची भूमिका असते असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित केला जात असून विकसित कृषी आणि विकसित भारत घडवण्यात महिला शेतकऱ्यांची भूमिका अशी या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे. हा महिला शेतकरी दिवस कार्यक्रम देशातल्या विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आज साजरा करण्यात येणार आहे. कृषी अन्न प्रणालीमधील महिला शेतकऱ्यांच्या योगदानाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक रमेश चंद या समितीचे अध्यक्ष असतील. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी केंद्रीय कृषी मंत्री तसंच केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री यांच्यातल्या बैठकीत ही समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती. अंटार्क्टिक महासागरातील मासेमारी संदर्भातील सदर्न इंडियन ओशन फिशरीज करारामध्ये भारताच्या सहभागाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक दृष्टीनं ही बाब महत्वाची असून जागतिक मत्स्यव्यवसाय प्रशासनामध्ये भारताची स्थिती अधिक बळकट होणार असल्याचं मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयानं म्हटलं आहे. यामुळे भारताच्या मासेमारी क्षेत्राचा विस्तार आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात होण्याच्या दृष्टीनं एक प्रादेशिक आराखडा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भारताच्या नील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि कॅनडाचे परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी दोन्ही देशांच्या धोरणात्मक भागीदारी, द्विपक्षीय संबंध आणि प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. त्याशिवाय परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली. तसंच सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य विस्तारण्याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करत असलेल्या सिंगापूरच्या 2 व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. यातलं 1 व्यापारी जहाज आग लागून बुडालं. या जहाजावरचे सर्व 21 कर्मचारी सुरक्षितपणे बाहेर पडले तर दुसऱ्या जहाजाच्या बाह्य आवरणाचं नुकसान झालं. त्यातील 22 कर्मचारी देखील सुखरूपपणे बाहेर पडले. सिंगापूरच्या सागरी आणि बंदर प्राधिकरणानं या घटनेचा निषेध केला असून व्यापारी जहाजांवर सुरू असलेल्या हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तर अमेरिकेच्या चिथावणीमुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या जहाजांविरुद्ध निर्णायक प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा इस्लामिक रिव्होल्युशन गार्ड क्रॉपचे नौदलाचे कमांडर अली अजमई यांनी दिला आहे. होर्मुझची समुद्रधुनी आणि ओमानच्या आखातातून ये जा करणाऱ्या जहाजांनी आंतरराष्ट्रीय नियमानुसार परवानगी घेणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. उत्तर कोरियानं पाणबुडीतून डागण्यासाठी तयार केलेल्या क्रूज क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. उत्तर कोरियाच्या लष्करानं देशाच्या पूर्व सागरी हद्दीत या 2 प्रकारच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. दक्षिण कोरियाच्या लष्करानं या चाचण्यांवर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आज

पासून 18 ऑक्टोबरपर्यंत मध्य प्रदेशातल्या अशोकनगर जिल्ह्याच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि नवीन प्रकल्पांची पायाभरणी करतील, तसंच विविध बैठका आणि सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहतील. यामध्ये 17 ऑक्टोबरला अशोकनगरमध्ये नवीन टपाल कार्यालयाचं उद्घाटन आणि 18 ऑक्टोबरला शासकीय विधी महाविद्यालयातल्या कौशल्य विकास केंद्राची पायाभरणी सिंधिया यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या उत्सवासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. कोलकाता आणि इतर भागात उभारलेले सुशोभित मंडप, झगमगणारे दिवे आणि देवी दुर्गेच्या कलात्मक मूर्तींमुळे रस्ते उत्सवी रंगात न्हाऊन निघाले आहेत. यंदा पश्चिम बंगालमध्ये 57,500 ठिकाणी दुर्गापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. उत्सव सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस आणि प्रशासनानं सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन आणि अन्य उपाय अधिक कडक केले आहेत. दिल्ली महानगरपालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तर खरेदीसाठी प्रत्येकी 1,370 रुपयांची मदत थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासंदर्भात दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी यासाठी 70 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची माहिती दिली. याचा फायदा महापालिकेच्या शाळांमधल्या 5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. जपानमधील आयची नागोया इथं नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत संवाद साधणार आहेत. यंदाच्या या क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अव्वल 5 देशांमध्ये स्थान मिळवून भारतानं विविध क्रीडा प्रकारांमधली आपली स्पर्धात्मक क्षमता सिद्ध केली आहे. या स्पर्धेत भारतानं 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य अशा एकंदर 85 पदकांसह पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं. क्रिकेट. हैदराबाद इथं काल झालेल्या 4थ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतावर 24 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे 5 सामन्यांच्या मालिकेत आता दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत आहेत. वेस्ट इंडिजनं दिलेल्या 248 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 223 धावात करू शकला. तत्पूर्वी वेस्ट इंडिजनं 20 षटकात 3 गडीबाद 247 धावा केल्या. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप यानं 50 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या. भारताच्या संजू सॅमसननं 56, तिलक वर्मानं 43 धावा केल्या. मालिकेतला 5वा निर्णायक सामना येत्या शनिवारी बंगळुरू इथं होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लडाखमधल्या 3,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतना इतका बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला शेतकरी दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि 4थ्या T20 क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव. दोन्ही संघांची मालिकेत 2-2 अशी बरोबरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचवणार नाही पैसे वाढवू रे
1: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.

मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळानं दिवाळीनिमित्त घेतलेला हंगामी 15% भाडेवाढीचा निर्णय रद्द केला आहे। 1 ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत प्रवासी भाड्यात सरसकट 15% वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनानं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सादर केला होता, मात्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर आणखी भार टाकणं योग्य नसल्याची भूमिका घेत त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला। हे शासन संवेदनशील असून संकटाच्या काळात शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही असं मंत्री सरनाईक म्हणाले। देशाचे 11वे राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती। मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर कलाम यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाच्या बळावर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारली। देशाच्या पहिल्या स्वदेशी उपग्रह प्रक्षेपकापासून ते अग्निबाण कार्यक्रम आणि पोखरण अणुचाचणीपर्यंत त्यांनी देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत मोलाची भूमिका बजावली। डॉक्टर कलाम यांची जयंती महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी केली जाते। यानिमित्तानं राज्यातल्या शाळा महाविद्यालयं आणि ग्रंथालयांमध्ये विविध विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी कलाम यांना आदरांजली वाहिली। डॉक्टर कलाम यांनी आपल्या असामान्य वैज्ञानिक प्रतिभेचा उपयोग भारताला एक प्रमुख सामरिक शक्ती बनवण्यासाठी केला असं शहा यांनी समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लडाखमधल्या सुमारे 3,350 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रमुख विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण होत आहे। लेह इथल्या कुशोक बकुला रिम्पोची विमानतळाच्या नव्या प्रवासी टर्मिनल इमारतीचं उद्घाटन, निम्मू पद्मू दारच्या रस्त्याचं राष्ट्रार्पण आणि लेहमधल्या सिंधू घाट इथं भारताच्या पहिल्या पेट्रोग्लिफ अर्थात कातळ चित्र संवर्धन उद्यानाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येत आहे। दरम्यान पंतप्रधान आज नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानात आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाची भेट घेणार आहेत। सरकारनं साखर वितरकांना लागू असलेली साखर साठ्याच्या कालावधीची मर्यादा कमी केली आहे। त्यानुसार वितरकांना आता 15 दिवसच साखरेचा साठा करता येणार आहे। वितरकांसाठी साठा ठेवण्याची मर्यादाही 1,000 क्विंटल निश्चित करण्यात आली आहे। हा निर्णय आजपासून लागू होत असून तो यावर्षी नोव्हेंबरपर्यंत लागू राहील। साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणासुदीच्या काळात ग्राहकांना सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं साखर साठा ठेवण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे। पुण्यातल्या ईएसआयसी रुग्णालयाला संलग्न वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मान्यता दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल याबाबतची घोषणा केली। यानुसार 2027-28 या वर्षापासून 50 विद्यार्थी संख्येसाठी हे महाविद्यालय सुरू होणार आहे। या निर्णयाबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांचे आभार मानले। हिंगोली जिल्ह्यात आज पुन्हा भूकंपाचा धक्का बसला। आज पहाटे 4:58 वसमत तालुक्यातल्या खापरखेटा परिसरात भूगर्भातून आवाजासह सौम्य धक्का जाणवला। 2.9

भंडारा जिल्ह्यासह नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांची जीवनवाहिनी ठरणारं गोसेखुर्द धरण 100% भरलं आहे। धरणानं 245.50 मीटर ही निर्धारित पातळी गाठल्यानं आगामी काळात पिण्याचं पाणी शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। मध्य प्रदेशातल्या पावसामुळे वैनगंगा नदीचा प्रवाह सुरू राहिल्यानं धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली। दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातल्या अनेक भागात पाणी कपातीचं संकट गडद होत असताना पूर्व विदर्भासाठी ही एक दिलासादायक बाब आहे। सांगलीत पाचव्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धेचं उद्घाटन काल झालं। महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेनं सूरज फाउंडेशन आणि सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन केलं आहे। या स्पर्धेसाठी राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधून 700 खेळाडू सहभागी झाले आहेत। 79व्या राष्ट्रीय निरंकारी संत संमेलनात दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड पानीपत नांदेड दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 वाजून 10 मिनिटांनी। नमस्कार।

0: राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लडाखमध्ये 3350 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण। धर्मांतर केलेल्या मागासवर्गीयांना आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा। सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साठ्यावर केंद्र सरकारचे निर्बंध। आणि 23 वर्षाखालच्या कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ग्रेको रोमन प्रकारात विश्वजीत मोरेची विक्रमी रौप्य पदकाला गवसणी। लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केल्यानंतर पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज लडाखमध्ये 3350 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रमुख विकास प्रकल्पांचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन आणि लोकार्पण करताना बोलत होते। लडाखमध्ये आतापर्यंत रस्ते, पूल, नळ जोडणी, हेलीपॅड, बोगदे अशा विविध पायाभूत सुविधांचा विकास झाल्याचं ते यावेळी म्हणाले।
1: लद्दाख की प्रगति और विकास में एक और अध्याय जुड़ रहा है। आज लद्दाख में कई अहम डेवलपमेंट प्रोजेक्ट्स का लोकार्पण हुआ है। इन परियोजनाओं से कई लोगों का सफर आसान होगा, कहीं बिजली की सुविधाएं बेहतर होगी, कहीं पानी की उपलब्धता बढ़ेगी और हमारी प्राचीन विरासत के संरक्षण को भी नई ताकत मिलेगी।
0: या पायाभूत सुविधांबरोबरच लडाखमध्ये आर्थिक समृद्धी यावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं मोदी म्हणाले। या विकासकामांमध्ये लेह इथल्या कुशोक बकुला रिम्पोची विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं उद्घाटन, सीमा रस्ते संघटनेनं बांधलेल्या 298 किलोमीटर लांबीच्या निम्मू पदुम दारच्या रस्त्याचं लोकार्पण, 9 मेगावॅट क्षमतेच्या हानू लघु जलविद्युत प्रकल्पाचं आणि 66 केव्ही दुहेरी सर्किट असलेल्या 10 हानू खालत्सी पारेषण वाहिनी याचा समावेश आहे। याशिवाय लेहमधल्या सिंधुघाट इथं भारतातल्या पहिल्या पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यानाचं तसंच हिमसरोवर प्रकल्पाअंतर्गत 40 गावांमध्ये विकसित केलेल्या 40 जलस्रोतांचं उद्घाटनही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं। छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे दिव्यांग झालेल्या आदिवासी नागरिकांना कृत्रिम अवयव आणि इतर मदत सरकार करत आहे आणि त्यांचं जीवनमान सुधारण्याच्या दिशेनं काम करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली। सेवा संकल्प अभियानाअंतर्गत दूरस्थ पद्धतीनं कृत्रिम अवयव वितरण कार्यक्रमात ते बोलत होते। भारताने गेल्या दशकभरात संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीत मोठा टप्पा गाठला असून आज जगभरातल्या सुमारे 100 देशांमध्ये स्वदेशी संरक्षण उत्पादनांची निर्यात करत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत एका वृत्तसंस्थेनं आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते। भारतानं 2025-26 संरक्षण सामुग्रीच्या निर्यातीत 38,000 कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। दारुगोळ्याच्या विविध प्रकारांच्या निर्मितीत भारतानं 90% जास्त स्वावलंबन साध्य केलं असून लष्कराच्या शस्त्रसामुग्रीत 175 प्रकारच्या दारुगोळ्यापैकी 159 स्वदेशी असल्याचं ते म्हणाले। गेल्या दशकभरात देशाच्या संरक्षण क्षेत्रानं केवळ आपल्या क्षमतांचा विस्तार केला नाही तर राष्ट्रीय सुरक्षेबाबतच्या दृष्टिकोनातही महत्वाचा धोरणात्मक बदल घडवून आणल्याचं त्यांनी सांगितलं। राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करून आर्थिक विकासाला चालना देण्याबरोबरच जागतिक सुरक्षा संरचनेत भारताची भूमिका अधिक बळकट करणारी संरक्षण परिसंस्था उभारण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली। या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत। जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होतोय। सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे। यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी वक्फ विषयक कायद्यात केलेल्या सुधारणांविषयी।
2: इस्लामिक कायद्याअंतर्गत धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी देणगी म्हणून दिलेल्या मालमत्तेला वक्फ असं म्हणतात। या जमिनीची मालकी अल्लाकडे हस्तांतरित

0: मालमत्ताच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक 8 ऑगस्ट 2024 रोजी मांडण्यात आलं. 3 एप्रिल 2025 रोजी लोकसभेने आणि 4 एप्रिल 2025 रोजी राज्यसभेने ते संमत केलं. 5 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यावर वक्फ सुधारणा कायदा अस्तित्वात आला. देशोदेशी विशेषतः मुस्लिम बहुल देशांमध्ये वक्फबाबत वापरल्या जाणाऱ्या नियमांचाही आधार घेऊन या सुधारणा करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान देण्यात आलं, मात्र सरसकट स्थगिती द्यायला न्यायालयाने नकार दिला. काही तरतुदी वगळता हा कायदा देशभरात लागू झाला आहे.
1: हिंदू धर्मातून इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तींना मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तमिळनाडू सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या पीठानं हा निर्णय दिला. धर्मांतरापूर्वीच्या जातीमध्ये अनुभवलेला सामाजिक मागासलेपणा धर्मांतरानंतरही कायम राहत नाही, तसंच बिगर हिंदू सामाजिक व्यवस्थेत धर्मांतर केल्यामुळे आपोआप कोणत्याही अधिसूचित मागासवर्गीय समुदायाचं सदस्यत्व प्राप्त होत नाही, असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म पाळणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा दर्जा गमावते, असं न्यायालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि ग्राहकांना साखरेचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सरकारने साठाविषयक नियमांमध्ये सुधारणा केली आहे. आता साखर व्यापाऱ्यांना फक्त 15 दिवसांपर्यंतच साखर साठवून ठेवता येईल. हे नियम आजपासून 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय. सुधारित नियमानुसार कोलकाता आणि त्याच्या विस्तारित महानगर क्षेत्रासाठी तसंच आसाममध्ये साठ्याची मर्यादा 2000 क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली. नवी दिल्लीत 10 ऑक्टोबर रोजी काँक्रोच जनता पार्टीनं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो आणि रेल्वे सेवांवर बंदी घालून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर बिनशर्त आणि स्पष्ट माफी मागितली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवांवर पूर्ण बंदी घालू नये असे निर्देश न्यायालयानं दिले होते. या आदेशाचं उल्लंघन झाल्याप्रकरणी याचिका दाखल झाली होती. लास वेगस इथं सुरू असलेल्या 23 वर्षाखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा विश्वजित मोरे यानं ग्रेको रोमन प्रकारात विक्रमी रौप्य पदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात केवळ एका गुणाच्या फरकानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. ग्रेको रोमन प्रकारातलं भारताचं हे पहिलंच रौप्य पदक आहे. यापूर्वी विश्वजितनं या स्पर्धेत 2 वेळा कांस्य पदक पटकावलं होतं. देशातल्या डेटा सेंटर्सच्या शाश्वत वाढीसाठी राज्यांना नियोजन करण्यासाठी नीती आयोगाच्या फ्रंटियर टेक हबनं डेटा सेंटर मूल्यांकन आराखडा प्रसिद्ध केला आहे. या उपक्रमाचा उद्देश भारतातल्या डेटा सेंटर परिसंस्थेला बळकट करणं आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संगणन आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या वाढत्या गरजा पूर्ण करायला मदत करणं हा आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लडाखमध्ये 3350 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण. धर्मांतर केलेल्या मागासवर्गीयांना आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साठ्यावर केंद्र सरकारचे निर्बंध. आणि 23 वर्षाखालच्या कुस्ती स्पर्धेच्या ग्रेको रोमन प्रकारात विश्वजित मोरेची विक्रमी रौप्य पदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल। जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: भावात दररोज 6 ते 7 कोटी वाहनात इंधन भरलं जातं। देशात 23 कोटीहून अधिक गाड्या 2.5 वर्षांपासून E20 वर चालत आहे।
2: सगळं तर एकदम व्यवस्थित चाललंय।
1: तेच तर, काही समस्या असती तर आतापर्यंत समोर आली असती। अफवांवर नाही, तथ्यांवर विश्वास ठेवा।
3: भारत सरकारचा उपक्रम तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित।

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात अर्थातच आपली आवडीची वाहिनी FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज वर। ही आहे आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि या बाजूने तुमच्या सोबतीने ठीक 4 वाजेपर्यंत

असणार आहे मी तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा दोस्त प्रणय। दुपारची वेळ आहे, 2:31 होत आहेत आणि अशा वेळी आपल्याला काय हवं असतं? खरं तर आपण दिवसाच्या मध्यावर आलेलो आहोत, काही गोष्टींचा ताणतणाव कदाचित आपल्या मनामध्ये असेल, काही कामांमध्ये गुंतलेलो आपण असू, पण ह्या सगळ्यामध्ये मनाला एका गोष्टीची गरज असते, तो म्हणजे निवांतपणा। आणि तो निवांतपणा घेऊन मी इथे तयार आहे, तुम्ही सुद्धा तयार रहा, आनंद घेऊया FM रेनबो वाहिनीवरती सुरांचा, गीतांचा, शब्दांचा आणि आपल्या या अदृश्य सहवासाचा। संजीव अभ्यंकर यांच्या स्वरांनी सुरुवात करत आहोत, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमाला।

बद्दल, वाचनाबद्दल. आज आहे वाचन प्रेरणा दिन. एपीजे अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. खरं तर वाचनासाठी प्रेरणा हे आपलं रोजचं जगणंच असतं, पण एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारख्या हुशार आणि धोरणी माणसाला स्मरून जर आपण आवर्जून वाचन करणार असू तर त्याहून चांगली गोष्ट दुसरी नाही होऊ शकत आजच्या दिवशी. सध्या आपला संवाद कशावर असणार आहे तर इथे आपण काही गाणी ऐकणार आहोत. मी स्वतःही एक दोन पुस्तकांबद्दल जी नुकतीच मी वाचली त्याबद्दल तुम्हाला सांगेन. तुम्ही सध्या काय वाचताय, किंवा असं कोणतं पुस्तक जे तुम्ही वाचायला घेतलं होतं पण वाचायचं राहून गेलं आहे, वगैरे वगैरे वगैरे. तुमची उत्तरं तुमच्याजवळ असतील, किंवा नुकतंच तुम्ही एखादं पुस्तक विकत घेतलं आणि ते तुम्हाला वाचायचं आहे. तुम्ही कोणतं पुस्तक एखाद्याला भेट दिलं असेल, तुम्हाला कुणाकडून भेट म्हणून एखादं पुस्तक मिळालं असेल, याबद्दल तुम्हाला जे सांगावंसं वाटेल ते तुम्ही सांगू शकता 8657661071 या व्हॉट्सअप क्रमांकावर. आपण अर्थातच पुस्तकात जाऊया.

0: यशवंत अडमुटे आणि चंद्रशेखर मुळेकर यांनी छावा या कादंबरीचा उल्लेख केला आणि अज्ञात मुंबई या आपल्या मालिकेचा देखील इथे उल्लेख झालेला आहे. आम्ही वाचन तर करतच असतो. चंद्रशेखर मुळेकर यांनी असं सांगितलं की मुंबईच्या माहितीवर वाचनही सुरू आहे आणि एक दोन श्रोत्यांनी अज्ञात मुंबई या मालिकेचा देखील आवर्जून उल्लेख केला की या एफ एम रेनबो वाहिनीवरच्या मालिकेमुळे आमचं आपोआप वाचन होत आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही वाचायला सुद्धा सुरुवात केली आपल्या मुंबईची माहिती, आपल्या मुंबईचा इतिहास. यश शिंदे हा 8वीचा विद्यार्थी आहे. तो सांगतो की अर्थातच पुस्तकं वाचण्यातच माझा सध्या सगळा वेळ जातोय, त्यामुळे इतरही पुस्तकं वाचण्यासाठी यशला शुभेच्छा. नीलांबरी कुलकर्णी यांनी एका चित्रपट आठवलेला आहे इथे आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. राजी हा चित्रपट आपण पाहिला, पण तो ज्यावर आधारित होता, कॉलिंग सहमत, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथे आहे की वेगवेगळ्या माणसांचा परिचय होतो आपल्याला पुस्तकं वाचल्यामुळे. आणि त्यांना त्यांच्या मुलीने स्त्री गुप्तहेराची सत्यकथा ज्या पुस्तकात आहे ते पुस्तक भेट दिलं होतं. पुस्तकाची भेटसुद्धा आपल्याला बरंच काही सांगून जाते, बरंच काही देऊन जाते. त्यामुळे आपण आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या परिचितांना, आपल्या नातेवाईकांना, ज्या कुणावर आपलं प्रेम आहे, ज्या कुणाशी आपले संबंध आहे, त्यांना आपण हे देऊच शकतो, वेगवेगळी पुस्तकं. आणखी इथे काही मंडळींनी, काहींनी सध्या त्यांचं काय सुरू आहे, ही दुपार कशी ते घालत आहेत ते पण सांगितले. पण आता आपण पुस्तकांबद्दल बोलतोय. आणखी कुणाचं काही पुस्तकाबद्दलचं म्हणणं असेल तर जरूर माझ्यापर्यंत पोचवा. 8657661071. काय होतं बरं पुस्तकं वाचून? पुस्तकं वाचून आपल्याला आहोत त्याहून अधिक चांगलं माणूस होता येतं. किंबहुना असंही म्हणूया, आपल्याला जर माणूस राहायचं असेल तर वेगवेगळी पुस्तकं वाचत राहायला हवी. सुधीर फडके यांचा स्वर.
1: छन्नी हातोळ्याचा घाव करी दगडाचा देव, छन्नी हातोळ्याचा घाव करी

0: इन्वेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्वेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऐप डाउनलोड करा.
1: ज्या इंधनावर 15 ते 20 वर्ष संशोधन झालंय, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, ARAI, SIMA, BIS सारख्या संस्थांनी तिला परखून घेतलंय, नीती आयोगाने स्वतः तिची अंमलबजावणीचं धोरण तयार केलंय,
2: तर मग ती विश्वासार्हच असणार ना?
1: अगदी बरोबर. E20 तसंच वैज्ञानिक दृष्ट्या प्रमाणित आणि सुरक्षित इंधन आहे. भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित.

एक खंत या निमित्ताने प्रामाणिकपणे काही आपल्या श्रोत्यांनी इथं पोचवलेली आहे माझ्यापर्यंत की वाचनाची सवय होती पण मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा या सगळ्याच तंत्रज्ञानामुळे ते वाचन कुठेतरी मागे पडलंय. कळलंय ना आपल्याला? तुम्हाला जसं कळलंय तसं मलाही कळलंय. माझ्याही बाबतीत हे होतं, पण तरी थोडाफार प्रयत्न करू पाहतोय. नुकतंच मी पु ल देशपांडे यांचं एक झुंज वाऱ्याशी हे नाटक वाचलं, जे इंग्रजी अनुवाद झाला होता त्या नाटकाचा मूळ रशियन नाटकाच्या माध्यमातून. आणि मग दिग्दर्शक वामन केंद्रे ते इंग्रजी नाटक घेऊन पु ल देशपांडेंकडे गेले त्याचं मराठी नाट्य रूपांतरासाठी. आणि अर्थातच पु ल देशपांडेंचं साहित्य वैभव त्या नाटकामध्ये वेगळ्या पद्धतीने उतरलं आणि कमाल होतं ते नाटकाचं वाचन. मला खूप काही सांगून गेलं. इथे आपल्याला जे श्रोते सांगतायत सध्या वेळ नाही मिळत वाचायला, मला असं वाटतं आपण जबाबदारी घेऊया आणि वाचनाला पुन्हा सुरुवात करूया. काही जणांनी असं सांगितलं, जसं विजेंद्र घाटोळ अकोल्याहून असं सांगतायत की पुस्तकं वाचायला हवी पण सध्या वर्तमानपत्र मी आवर्जून वाचतो कारण शेतामध्ये कामं बरीच असतात. शुभेच्छा तुम्हाला, पुस्तकही वाचत राहूया आपण. वाढदिवसाची भेट म्हणून भेटवस्तू देण्याऐवजी मी ऐतिहासिक पुस्तके भेट म्हणून देतो असं विठ्ठल मसलेकर आपल्याला सांगताय. चांगली गोष्ट आहे. त्यानिमित्ताने आपला जो काही इतिहास आहे, आणि इतिहास फक्त एका विषयाचा नसतो, एका घटकाचा नसतो, सगळाच असतो. सांस्कृतिक इतिहास, सामाजिक इतिहास, आपला राजकीय इतिहास,

आणि स्वातंत्र्याचा आपला एक मोठा इतिहास आहे, मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास आहे, बदलांचा इतिहास आहे, ह्या सगळ्याची माहिती या निमित्ताने आपल्याला होते. शिल्पा तोडणकर म्हणतात पुस्तकं माणसाला मार्ग दाखवतात असं मला वाटतं. सगळ्यांनाच हे पटणारं वाक्य आहे आणि आपण वाचायलाच हवं. आपला मार्ग आपल्याला जर शोधायचा असेल तर, किंवा सापडलेला मार्गसुद्धा बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी पुन्हा तेच पुस्तक आपल्याला मदत करू शकतं. फार वर्षांपूर्वी कर्णाच्या जीवनावरील कादंबरी वाचली होती असं पद्मा कुलकर्णी म्हणतायत. मला असं वाटतंय पुन्हा एकदा फार वर्षांपूर्वीचं जे होतं ते नव्याने वाचायला सुरुवात करूच शकतो आपण. मोबाईलमुळे वाचन दुरापास्त झालं असं जरी असलं तरीसुद्धा पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मनावर घ्यायलाच हवं. काय आहे, माणूस तेव्हाच माणूस राहणार जेव्हा तो नवनवं वाचत राहणार, असं बरीच मोठी माणसं वारंवार सांगत असतात, आपल्या कानावर येत असतं, आपण ते मनावर घ्यायला हवं. एक गाणं इथे ऐकण्यात आलं आणि मला असं वाटलं की हे गाणं आपण आपल्या आजच्या चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करायला हवं. वेगळं गाणं आहे, ह्या गाण्यामध्ये काय म्हणतात, बरं झालंय असं नाही झालं, कसं नाही झालं, काय नाही झालं, जरा ऐकूयाच आपण. आणि तुम्ही पण आवर्जून कळवा हे गाणं कसं वाटतंय ते. मी सुद्धा पुन्हा एकदा ऐकतो, आता नुकतंच ऐकलंय ना, त्याच्यामुळे पुन्हा ऐकण्याचा मलाही मोह आवरत नाही आहे. FM रेनबो वाहिनीवर ऐकताय आपण कार्यक्रम चला दोस्त हो बोलू काही. कार्यक्रम सादर करतोय मी तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा दोस्त प्रणय.

बरं झालं पाऊस माणूस नाही झाला, गरीबाच्या शिवारात कधीच नसता आला. हे गाणं ज्याला कोणाला सुचलं असेल त्याने काय नेमका विचार केला असेल त्याला ठाऊक. सध्या मला हे म्हणावंसं वाटतंय, पाऊस खरं तर आला पाहिजे, मनासारखा आला पाहिजे, आपल्या शेतकऱ्याच्या मनासारखा आला पाहिजे, शेतकऱ्याला जितका हवा तितका तरी आला पाहिजे, जेवढा यंदाच्या वर्षाला पुरेल तेवढा तरी आला पाहिजे. पीक थोडंसं जळतंय पण अगदीच पार ते मरू नये तेवढा तरी आला पाहिजे. आणि आता अशी अवस्था आहे, येणाऱ्या काळात काय असणार आहे परिस्थिती ह्या प्रश्नाचं उत्तर सापडावं एवढा तरी पाऊस आला पाहिजे. पावसा ये रे बाबा, ये तुझ्या मनासारखा ये, पण ये थोडा तरी ये, अजून जरा ये, थोडासा जास्त ये. काय करणार, किती तुला बोलवणार, पण तू येणं हे अनेकांसाठी गरजेचं आहे, माणसांसाठी गरजेचं आहे, आपल्या बळीराजासाठी गरजेचं आहे, पशुपक्ष्यांसाठी गरजेचं आहे, पानाफुलांसाठी गरजेचं आहे, या पृथ्वीसाठी गरजेचं आहे. पावसा तुझं येणं या सगळ्यांसाठी गरजेचं आहे. चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये. मित्रांनो आता इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकणार आहात बातम्या, आणि त्यानंतर 3:10 अर्थात तुम्हालाही माहिती आहे पुन्हा एकदा आपली भेट होणार आहे सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी प्रणय तुम्हाला नमस्कार करतो, कुठेही जाऊ नका आणि गेलात तरी ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: परियोजनाओं से कई लोगों का सफर आसान होगा, कहीं बिजली की सुविधाएं बेहतर होगी, कहीं पानी की उपलब्धता बढ़ेगी और हमारी प्राचीन विरासत के संरक्षण को भी
1: अशी हंगामी भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं. सणासुदीच्या हंगामात दरवर्षीप्रमाणे यंदा 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान प्रवासी भाड्यात सरसकट 15% वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनानं सादर केला होता. मात्र आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर अतिरिक्त भार टाकणं योग्य नसल्याची भूमिका घेत परिवहन मंत्र्यांनी हा प्रस्ताव फेटाळला. एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी प्रवाशांवर थेट भार टाकण्याऐवजी पर्यायी उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. सणासुदीच्या

0: साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि साखरेचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी सरकारने साठा विषयक नियमांमध्ये सुधारणा केली आहे. आता साखर व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांपर्यंतच साखर साठवून ठेवता येईल. हे नियम आजपासून येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. सुधारित नियमांनुसार कोलकाता आणि त्याच्या विस्तारित महानगर क्षेत्रासाठी तसंच आसाममध्ये साठ्याची मर्यादा 2000 क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष कर महसुलात 13.21% वाढ होऊन करसंग्रह 13,38,000 कोटी रुपये झाला आहे. 1 एप्रिल ते 14 ऑक्टोबर या कालावधीत कंपन्यांनी प्रत्यक्ष करापोटी 5,99,000 कोटी रुपयांचा भरणा केला. तो 20.58% जास्त आहे. व्यक्तिगत करदाते आणि हिंदू संयुक्त कुटुंबाद्वारे कर भरणाही 5.83% वाढून 6,92,000 कोटी रुपये झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी वक्फ विषयक कायद्यात केलेल्या सुधारणांविषयी.
1: इस्लामिक कायद्याअंतर्गत धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी देणगी म्हणून दिलेल्या मालमत्तेला वक्फ असं म्हणतात. या जमिनीची मालकी अल्लाकडे हस्तांतरित केली जाते, त्यानंतर कोणालाही त्यावर मालकी प्रस्थापित करता येत नाही. त्याचं व्यवस्थापन वक्फ बोर्डाकडे असतं. भारतात सुमारे 9,40,000 एकर एवढ्या जमिनी अशा प्रकारे वक्फ मालमत्ता आहेत. महाराष्ट्रात 2,00,000 एकराहून जास्त क्षेत्रावर 36,701 वक्फ मालमत्ता आहेत. जगातल्या सर्वाधिक वक्फ मालमत्ता भारतात असून देशात सेनादल आणि रेल्वे यांच्यानंतर सर्वात जास्त मालमत्ता वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली आहेत. देशात अनेक ठिकाणी वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनाबाबत त्रुटी गैरप्रकार किंवा घोटाळे झाल्याच्याही तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर या मालमत्ताच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक 8 ऑगस्ट 2024 रोजी मांडण्यात आलं. 3 एप्रिल 2025 रोजी लोकसभेने आणि 4 एप्रिल 2025 रोजी राज्यसभेने ते संमत केलं. 5 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यावर वक्फ सुधारणा कायदा अस्तित्वात आला. देशोदेशी विशेषतः मुस्लिम बहुल देशांमध्ये वक्फबाबत वापरल्या जाणाऱ्या नियमांचाही आधार घेऊन या सुधारणा करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान देण्यात आलं, मात्र सरसकट स्थगिती द्यायला न्यायालयाने नकार दिला. काही तरतुदी वगळता हा कायदा देशभरात लागू झाला आहे.
0: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेच्या विरोधात विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयावर काढलेल्या मोर्चाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इतरांना नोटीसा बजावल्या. सर्वोच्च न्यायालयाला धाक दाखवून कुणीही कोणतीही गोष्ट करवून घेऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. एसआयआर प्रक्रियेतल्या अनियमितता आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं यादीतून वगळल्यासंदर्भात राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी दाखल केलेल्या वेगळ्या याचिकेवर न्यायालयानं निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्याकडून उत्तरं मागवली आहेत. याच मुद्द्यावरच्या इतर याचिकांनाही याचिका जोडून घेऊ असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल देबागची यांच्या पीठानं सांगितलं. निवडणूक आयोगासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतरांनाही नोटीसा बजावल्या. जंतर मंतरचं नाव अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून काढून टाकायच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही न्यायालयानं स्वीकारली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिंदू धर्मातून इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तींना मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तामिळनाडू सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या पीठानं हा निर्णय दिला. धर्मांतरापूर्वीच्या जातीमध्ये अनुभवलेला सामाजिक मागासलेपणा धर्मांतरानंतरही कायम राहत नाही, तसंच बिगर हिंदू सामाजिक व्यवस्थेत धर्मांतर केल्यामुळे आपोआप कोणत्याही अधिसूचित मागासवर्ग

समुदायाचं सदस्यत्व प्राप्त होत नाही असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. हिंदू शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म पाळणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा दर्जा गमावते असं न्यायालयानं सांगितलं. परदेशी नागरिक विषयक कायद्यातल्या तरतुदींचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेता इम्रान खान याला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे. इम्रान खान हा अमेरिकेचा नागरिक आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी मुंबईत 10 ऑक्टोबरला आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनात इम्रान खानने भाग घेतल्याबद्दल पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतलं होतं. लास वेगास इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा विश्वजीत मोरे यानं ग्रेको रोमन प्रकारात विक्रमी रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात केवळ एका गुणाच्या फरकानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. ग्रेको रोमन प्रकारातलं भारताचं हे पहिलंच रौप्यपदक आहे. यापूर्वी विश्वजीतनं या स्पर्धेत 2 वेळा कांस्यपदक पटकावलं होतं. इन्स्पायर मानकतर्फे आयोजित राष्ट्रीय आंतरशालेय विज्ञान आणि तंत्रज्ञान स्पर्धेत महाराष्ट्रातल्या 7 विद्यार्थ्यांना सुपर 60 मध्ये स्थान मिळालं आहे. अहिल्यानगरची श्रद्धा लोंडे हिनं सादर केलेल्या दृष्टीहीनांकरता एआय आधारित शिक्षक सहाय्यक या प्रकल्पाला सुवर्णपदक मिळालं आहे. विज्ञान विषयक संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे इन्स्पायर मानक हा उपक्रम राबवण्यात येतो. पूर्व विदर्भाची जीवनवाहिनी ठरणारं गोसेखुर्द धरण 100% भरलं आहे. मध्य प्रदेशातल्या पावसामुळे वैनगंगा नदीचा प्रवाह सुरू राहिल्यानं धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यांमध्ये पिण्याचं पाणी, शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. धान्य खरेदी, साठवणी आणि विक्री प्रक्रियेत त्रुटी आढळल्यामुळे भंडारा जिल्ह्यातल्या 186 शासकीय धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आज होणाऱ्या सुनावणीत केंद्र चालक आपली बाजू मांडतील. समाधानकारक खुलासा देण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र चालकांविरोधात कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकारी कार्यालयानं म्हटलं आहे. यंदाच्या सप्टेंबर महिन्यात देशात प्रवासी वाहनांची घाऊक विक्री वार्षिक आधारावर 21.8% वाढून 4,54,574 युनिट्सवर पोहोचल्याचं सियाम या उद्योग संघटनेनं जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती 3,73,347 युनिट्स इतकी होती. यंदाच्या सप्टेंबर महिन्यात दुचाकी वाहनांची घाऊक विक्री 13.5% वाढून 24,63,000 युनिट्सवर पोहोचली असून गेल्या वर्षी याच काळात ती 21,70,000 युनिट्स इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या दिवाळीतली एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द. प्रत्यक्ष कर महसुलात 13.21% वाढ. एसआयआर विरोधात मोर्चा काढल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. धर्मांतर केलेल्या मागासवर्गीयांना आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. आणि 23 वर्षांखालच्या कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ग्रेको रोमन प्रकारात विश्वजीत मोरेची विक्रमी रौप्यपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली युअर्स
1: म्युझिकली युअर्स. मित्रांनो, सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये मी तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा दोस्त प्रणय तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. काही जणांना जर झोप आल्यासारखं वाटत असेल तर हरकत नाही, काही क्षणापुरते डोळे मिटू शकता तुम्ही आणि तुमच्या त्या आराम करण्याच्या इच्छेमध्ये व्यत्यय निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन हे गाणं तुम्हाला ऐकवतोय आणि सप्तरंगी साथ या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. 107.1 मेगाहर्ट्झवर ही आहे आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: सप्तरंगी साथ या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्राजक्ता रानडे यांच्या स्वरांनी केली आहे आणि अर्थात आपल्या नेहमीच्या विषयाप्रमाणे आजसुद्धा आपण एका लघुपटाविषयी बोलणार आहोत. फादर अँड डॉटर असा त्या लघुपटाचं नाव आहे. अवघ्या काही मिनिटांचा हा लघुपट तुमच्या सगळ्यांसाठी यूट्यूबवर उपलब्ध देखील आहे. मानवी नात्यांना मानवी भावनांना अलगदपणे हळुवार स्पर्श करणारा हा लघुपट त्यात काय आहे, कशाबद्दल आहे, त्यावर मला काय वाटतं आणि त्यावर अर्थात तुम्हाला काय वाटतं यावर बोलूया आपण. अर्थात आधी एखादं गाणं ऐकायला हो, पण त्याआधी घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: सुरू करे इन्व्हेस्टिंग का पार्ट.

फादर अँड डॉटर लघुपटाबद्दल बोलायचंय, पण नुकतंच आठवलं. आणि कसं आहे, लघुपटाबद्दल जेव्हा आपण बोलायला सुरुवात करू त्यानंतर त्यामध्ये व्यत्यय नको, हो की नाही? तर आहे असं, आज अतिशय महत्त्वाचा दिवस, एका महत्त्वाच्या माणसाची आठवण आपल्याला आज आलीच पाहिजे. त्यांचं काम, त्यांचं लिखाण आणि त्यांची जगण्याची जाणीव त्यांच्या कवितेतून अतिशय उत्तम प्रकारे प्रतिबिंबित होते. कवी नारायण सुर्वे यांचा आज जन्मदिवस. एक कविता ऐकूया. मास्तर, मास्तर लिवा, तुमचंच नाव लिवा. खरं सांगते, मरी आईला समरून सांगते, लिवा तुम्ही. याच्या केसाची जटा बघा मास्तर, कसा नागाचा फडा आहे त्यो. अहो देवाचं देणं आहे ते, देवाचं. मास्तर, जिमीन उत्माती वय उफांती, पर नांगूर घातल्याबिना आणि बी पेरल्याबिना रोप वर उगतं का? उगतं? बोला मग, बापाच्या जागी माझं नाव लिहून कसं जमल? बाप नाही म्हणलं तर पोराचा मोहरला जलम कसा जळल? कंचा बी देवाचं नाव नगा लिहू, माणसाचंच लिवा. देवानं काय केलंय हो, वटी तेनच ना भरली ही, तुमचंच नाव लिवा. जात नगा इच्चारू. अहो आम्ही कुणा एकाची का बायली हवत मास्तर? घरोट्यातल्या बाया नव्हत आम्ही, तेवढं कुठलं हो नशिबाला. तेचा जलम हितलाच. फाटला जलामला त्यो, फाटला फाटला. पोट निरणाखाली सराकलं ना सुईन ना काय जवळ. आधी मन सराकलं पण मग हाराकलं. पड पोरा, पड पाय, पड ह्याच्या पाया. बरं मास्तर, तेवढं तुमचंच नाव लिवा. पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून दूर राहिलेल्यांना जेव्हा लेकरांसाठी पदर पसरावा लागतो तेव्हा ती अगतिकता व्यवस्थेला धडका मारणारं काळीच तयार करते. आणि हे शब्दबद्ध करणारा कवी, कवी नारायण सुर्वे यांचं लिखाण म्हणजे आपल्याला आपल्या आत डोकावण्यासाठी एक संधी प्राप्त होते. त्यामुळे आज त्यांचं केवळ स्मरण नको करूया, तर त्यांनी दिलेला विचार आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. आणि कशासाठी? तर सगळ्यांचं एक आकाश निर्माण होण्यासाठी. संजीव अभ्यंकर यांच्या स्वरातलं हे गाणं ऐकूया.

लघुपट फादर अँड डॉटर. काही माणसं आपल्या आयुष्यातून दूर जातात, पण त्यांच्या आठवणी मात्र आपल्याला सोडून जात नाहीत. आणि त्यांचं दूर जाणं वेगवेगळ्या पद्धतीचं, वेगवेगळ्या प्रकाराचं आणि वेगवेगळ्या मार्गाचं सुद्धा असू शकतं. काळ पुढे सरकतो, आयुष्य बदलतं, आपण मोठे होतो, पण मनाच्या एका कोपऱ्यात एखादी व्यक्ती, एखादा क्षण कायमचा जपलेला असतो. कधी कधी तर एखाद्या व्यक्तीची वाट पाहण्यात संपूर्ण आयुष्य निघून जातं. आज आपण आता अशाच एका प्रतीक्षेची, एका नात्याची आणि कधीही न संपणाऱ्या ओढीची गोष्ट जाणून घेणार आहोत. या गोष्टीत संवाद नाहीत, शब्द नाहीत, पण भावना इतक्या खोल आहेत की त्या थेट आपल्या हृदयाला स्पर्श करतात. फादर अँड डॉटर 2000 साली प्रदर्शित झालेला हा ॲनिमेशन लघुपट मायकेल डुडोक दे विट यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलं. साधारण

9:21 आसपासची वेळ यूट्यूबवर उपलब्ध आहेच आणि 2001 सालचा सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपटाचा ऑस्कर पुरस्कार या लघुपटाने मिळवला. एक सुंदर विस्तीर्ण प्रदेशातून एक वडील आपल्या लहान मुलीला सायकलवरून घेऊन जात आहेत. आजूबाजूला निसर्ग आहे, मोकळा आकाश आहे, त्यांच्या सहवासात एक सहज आनंदसुद्धा आहे. पण प्रवासाच्या एका टप्प्यावर पाण्याच्या काठाशी ते येतात. वडील आपल्या मुलीचा निरोप घेतात आणि पुढे निघून जातात. मुलगी तिथेच थांबते, वडील दूर जातात, त्यांची आकृती हळूहळू लहान होत जाते आणि अखेर ते नजरेआड होतात. मुलगी मात्र त्याच ठिकाणी थांबून राहते. कदाचित या निरोपाचा पूर्ण अर्थ तिला समजलेला नसतो, पण तिच्या मनात एक आशा असते कायम, बाबा परत येतील. आणि इथून सुरू होतो तिच्या प्रतीक्षेचा प्रवास. प्रतीक्षा प्रत्येकासाठी वेगळी कालमर्यादा असते या प्रतीक्षेची. या मुलीसाठी किती आहे त्याबद्दल बोलूया. त्याआधी आपलं नातं आपल्यालाच वेगळ्या पद्धतीने समजावणारं हे गाणं ऐकूया.

0: कॉस्मो आनंदोत्सव डिपॉझिट स्कीम।
1: मुदत, व्याजदर आणि व्याजाचे पर्याय आपल्या गरजेनुसार निवडा।
0: मासिक व्याजासाठी 445 दिवस, तिमाही व्याजासाठी 446 दिवस, एकत्रित व्याजासाठी 447 दिवस।
1: ठेवींच्या मुदतीनुसार व्याजदर 7.05% ~7.30%
0: योजना मर्यादित कालावधी करिता।
1: कॉस्मो आनंदोत्सव डिपॉझिट स्कीम, अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेशी आजच संपर्क साधा।
0: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
2: तो शुरू करें इन्वेस्टिंग का पार्ट।

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल, जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: अरे या E20 ला घेऊन काय कन्फ्युजन आहे?
2: मला तर फुल कॉन्फिडन्स आहे, तज्ञांनी टेस्ट केल्यावर कोणत्याही इंजिनची झीज आढळली नाही। E20 मुळे इंजिन लॉकिंग कमी होतं आणि हाय ऑक्टेन मुळे पिकअपही अमेझिंग मिळतो।
1: मग तर नो कन्फ्युजन, ओनली कॉन्फिडन्स।
2: भारत सरकारचा उपक्रम, तेल विपणन कंपन्यांद्वारे जनहितार्थ प्रसारित।

जगन्नाथ केदारे आपले श्रोते आहेत, त्यांनी आवर्जून आठवण करून दिली. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये त्याबद्दल बोलणं फार गरजेचं आहेच आहे. आज जागतिक अंध दिन आणि पांढरी काठी सुरक्षा दिन हे दोन्ही दिवस जगभरात साजरे केले जातात. म्हणजे ह्या दोन्ही निमित्ताने आजचा दिवस जगभरात साजरा केला जातो. दृष्टीबाधित किंवा अंध व्यक्तींच्या हक्कांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल, त्यांच्या स्वावलंबनाचा गौरव करण्यासाठी आणि ते सुद्धा समान आहेत अशी वागणूक त्यांना मिळावी यासाठी, समान संधींसाठी हा दिवस साजरा केला जातो. व्हाईट केन डे म्हणजेच पांढरी काठी केवळ चालण्याचं साधन नाही आहे, त्यांच्या स्वातंत्र्याचा, आत्मविश्वासाचं आणि आत्मसन्मानाचं प्रतीक आहे. सर्व अंध व्यक्तींना खरं तर ही अशी अवस्था कोणाचीच निवड नसते. ती नैसर्गिक गोष्ट असू शकते किंवा अपघाताने घडलेलं असू शकतं. पण त्यानंतर केवळ सहानुभूती न दाखवता सोबत दाखवणं गरजेचं आहे, हात हातात देणं गरजेचं आहे. तसंच हात हातात आपल्या बाबांचा पुन्हा येईल का याची वाट पाहते फादर अँड डॉटर या लघुपटातली ती मुलगी. घेऊया पुन्हा आपल्या लघुपटाकडे. वेगवेगळे विषय आपल्याला गुंफावे लागतात, तीच तुमची आमची साथ म्हणजे सप्तरंगी साथ. दिवस जातात, ऋतू बदलतात, निसर्गाचं रूप बदलतं, ती छोटी मुलगी हळूहळू मोठी होऊ लागते. आयुष्यात अनेक बदल घडतात. बालपण संपतं, तारुण्य आलं, संसार सुरू झाला, पुढे तिच्या आयुष्यात मातृत्वसुद्धा येतं. पण पुन्हा ती आठवण राहून राहून येतच असते आपल्या बाबांची, वडिलांची. ती वारंवार त्या ठिकाणी येते, त्या नदीच्या ठिकाणी जिथून तिचे वडील निघून गेले होते, त्या जागेशी तिचं एक वेगळं नातं निर्माण झालेलं असतं. आपल्या आयुष्यात पण असं कधी घडतं का? एखादं जुनं घर, एखादा रस्ता, एखादं रेल्वे स्टेशन किंवा एखादं झाड, एखाद्या व्यक्तीशी जोडलेली अशी एखादी जागा जिथे आपण पुन्हा गेलो की भूतकाळ जसाच्या तसा आपल्या डोळ्यासमोरून येतो. ती जागा तशीच असते, काहीच तिथलं बदललेलं नसतं, पण काळ बदललेला असतो, आपण बदललेलो असतो, पण त्या जागेशी जोडलेल्या आपल्या आठवणी तशाच असतात, त्या कुठेच जात नाहीत. लघुपटातल्या मुलीचंही तसंच आहे. आयुष्य पुढे जात आहे, पण वडिलांशी जोडलेली तिची ओढ संपत नाही आहे ना. काळाच्या ओघात त्या मुलीचं वय होतं, वयस्कर होते ती. अनुभव येतात, अनेक जबाबदाऱ्या बदलतात, माणूस म्हणून समृद्ध होणं येतं, तिचं जगच बदलून जातं. पण तरीही त्या ठिकाणी परतून येत जाणं, येत राहणं तिचं काही बदलत नाही. चित्रपटाच्या, लघुपटाच्या क्षमा असावी, अखेरच्या भागात ती पुन्हा त्या ठिकाणी येते. एक जुनी सायकल दिसते, त्या दृश्यातून तिच्या मनातील आठवणी जाग्या होतात. पाण्याच्या दिशेने ती जाते आणि कुठल्या तरी एका प्रतिकात्मक शेवटाकडे हा लघुपट सरकतो. कसं काय लघुपट पाहू तेव्हा कळेलच. सध्या गाण्याची वेळ झालेली असं मला वाटतं. काही लघुपटांविषयी बोलताना, काही भावनिक गोष्टींविषयी बोलताना आपल्याला स्वर आणि संगीत

राम ओढीचे प्रसंग तुम्हाला कासावीस करणार नाहीत. वेळ आहे, सोबत आहे, तेव्हा संवाद साधत रहा प्रत्येक आपल्या माणसाशी मनापासून मनापर्यंत.

हसायचीस तुझ्या वस्त्रांसारखीच फिकी फिकी, हसायचीस तुझ्या वस्त्रांसारखीच फिकी फिकी, माझा रंग होऊन जायचा उगाच गहिरा, शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे, शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे, वेड्यासारखे बोलू जायचा माझा चेहरा।

संवादान से लावत लावत हजार अर्थ, संवादान से लावत लावत हजार अर्थ, घातला होता माझ्या पाशी मीच वाद। नको म्हणून गेलीस तीही किती अलगद, नको म्हणून गेलीस तीही किती अलगद, जशी काही कवितेला जावी दाद।

सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे, सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन, जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन। शब्दच नव्हे मौनही असते हजार अर्थी, शब्दच नव्हे मौनही असते हजार अर्थी, आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कुठून।

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल। जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: सप्तरंगी साथ या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत आणि शेवटाचं ते नावडतं वाक्य पुन्हा भेटूया लवकरच। होय, हे म्हणावं लागतंय कारण आता आपण अर्थात गाणं ऐकणार आहोत, त्यानंतर 3:58 ठळक बातम्यासुद्धा आपण ऐकणार आहोत। 4:00 संदेश टू सोल्जर हा कार्यक्रम दिल्लीवरून प्रसारित केला जाईल, जो आम्ही सहक्षेपित करू, त्यामुळे आपली भेट नंतर पुन्हा लवकरच पुढच्या कार्यक्रमाच्या वेळी होणार आहे। तोपर्यंत तुम्ही मस्त मजेचं आयुष्य जगा, हवं तसं जगा, आपल्या माणसांना जपा आणि स्वच्छंदी राहा। पुन्हा लवकरच भेटूया या सदिच्छेसह। नमस्कार। हे पुढचं गाणं

0: श्रोते हो, ऐकूया ठळक बातम्या। राज्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या दिवाळीत एसटीची हंगामी भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं। दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान प्रवासी भाड्यात सरसकट 15% वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनानं सादर केला होता, मात्र परिवहन मंत्र्यांनी तो फेटाळला। सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी रोखून पुरवठा सुरळीत राखण्यासाठी सरकारनं साठाविषयक नियमांमध्ये सुधारणा केली आहे। आता साखर व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांपर्यंतच साखर साठवून ठेवता येईल। हे नियम आजपासून येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। हिंदू धर्मातून इतर कोणत्याही धर्मात जाणाऱ्या व्यक्तींना मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे। बिगर हिंदू सामाजिक व्यवस्थेत धर्मांतर केल्यामुळे आपोआप कोणत्याही अधिसूचित मागासवर्गीय समुदायाचं सदस्यत्व प्राप्त होत नाही, तसंच हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म पाळणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा दर्जा गमावते असं न्यायालयानं स्पष्ट केलं। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 1533 अंकांची वाढ झाली आणि तो 74,316 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 375 अंकांची वाढ नोंदवत 22,997 अंकांवर बंद झाला। ठळक बातम्या संपल्या। ठीक 4 वाजता आपण ऐकू शकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा संदेश टू सोल्जर्स हा कार्यक्रम, जो आम्ही सहक्षेपित करू। संदेश टू सोल्जर्स ठीक 4 वाजता।
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने लद्दाख में 3

मी रश्मी पाटकर, ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या दिवाळीत एसटीची हंगामी भाडेवाढ केली जाणार नाही, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान प्रवासी भाड्यात सरसकट 15% वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनानं सादर केला होता, मात्र परिवहन मंत्र्यांनी तो फेटाळला. सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी रोखून पुरवठा सुरळीत राखण्यासाठी सरकारनं साठाविषयक नियमांमध्ये सुधारणा केली आहे. आता साखर व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांपर्यंतच साखर साठवून ठेवता येईल. हे नियम आजपासून येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. लास वेगस इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा विश्वजीत मोरे याने ग्रीको रोमन प्रकारात विक्रमी रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात केवळ 1 गुणाच्या फरकानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. यापूर्वी विश्वजीतनं या स्पर्धेत 2 वेळा कांस्य पदक पटकावलं होतं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज 1,533 अंकांची उचळी घेतली आणि तो 74,316 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 375 अंकांची वाढ नोंदवत 22,997 अंकांवर बंद झाला. नैऋत्य मोसमी पावसानं देशभरातून माघार घेतल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज जाहीर केलं. यंदाच्या मोसमात देशभरात 769.4 मिलीमीटर पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा 12.6% कमी आहे. आजच ईशान्य मोसमी पावसाचं भारतीय उपखंडात आगमन झाल्याचंही विभागानं सांगितलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. 5:02

0: हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळीतली एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द. सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी साठाविषयक नियमांमध्ये सुधारणा. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात अनुयायांसाठी व्यापक व्यवस्था. चंद्रपुरातही विविध कार्यक्रमांचं आयोजन. चंद्रपूरच्या 5 दिवसीय माता महाकाली महोत्सवाला साध्या पद्धतीनं सुरुवात. आणि पूर्व विदर्भाची जीवनवाहिनी असलेल्या गोसेखुर्द धरणात 100% पाणी साठा. आता सविस्तर बातम्या. राज्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या दिवाळीत एसटीची हंगामी भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं. सणासुदीच्या हंगामात दरवर्षीप्रमाणे यंदा 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान प्रवासी भाड्यात सरसगट 15% वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनानं सादर केला होता. मात्र आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर अतिरिक्त भार टाकणं योग्य नसल्याची भूमिका घेत परिवहन मंत्र्यांनी हा प्रस्ताव फेटाळला. सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि साखरेचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी सरकारनं साठाविषयक नियमांमध्ये सुधारणा केली आहे. आता साखर व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांपर्यंत साखर साठवून ठेवता येईल. हे नियम आजपासून येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. सुधारित नियमानुसार कोलकाता आणि त्याच्या विस्तारित महानगर क्षेत्रासाठी तसंच आसाममध्ये साठ्याची मर्यादा 2000 क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील हवाई संपर्क व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुधारित उडान योजनेअंतर्गत सोलापूर मुंबई आणि अमरावती पुणे या हवाई मार्गांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज ही घोषणा केली. या दोन्ही मार्गांवर दोन्ही दिशांनी विमानसेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे सोलापूर मुंबई आणि अमरावती पुणे या शहरांदरम्यान थेट हवाई संपर्क उपलब्ध होणार आहे. या सेवांचा विद्यार्थ्यांसह उद्योजक व्यापारी पर्यटक आणि अन्य प्रवाशांना लाभ होण्याची अपेक्षा आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी प्रशासनानं व्यापक व्यवस्था केली आहे. परिसरात 1189 स्वच्छतागृह उभारण्यात येत असून त्यापैकी सुमारे निम्मी महिलांसाठी असतील. यंदा प्रथमच प्रशासनातर्फे अनुयायांसाठी निवासी व्यवस्थाही करण्यात येत आहे. सुरक्षा आणि व्यवस्थापनासाठी दक्षिण प्रवेशद्वाराजवळ केंद्रीय नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवलं जाणार आहे. अनुयायांसाठी 3 ठिकाणी वैद्यकीय कक्ष 108 रुग्णवाहिका आणि कार्डियक व्हॅनची व्यवस्था करण्यात येणार आहे. शुद्ध पाणी नियमित स्वच्छता कचरा व्यवस्थापन आणि डास नियंत्रणावरही भर देण्यात येणार आहे. आपत्कालीन मदतीसाठी 1800 123 0061 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आलाय. सर्व सुविधा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहे. चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर 70व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून 2 दिवसीय कार्यक्रमात भिक्खूगण बौद्ध आणि आंबेडकरी विचारवंत साहित्यिक यांच्या सहभागासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. आज संध्याकाळी 4:30 धम्मध्वजारोहण पार पडलं. उद्या 16 ऑक्टोबरला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पवित्र अस्थि कलश यात्रा दीक्षाभूमीकडे रवाना होईल. संध्याकाळी 6:00 मुख्य सोहळा तर रात्री बुद्ध धम्म गीतांचा कार्यक्रम होणार आहे. दीक्षाभूमीवरील बुद्ध विहारात 16.5 फूट उंचीच्या बुद्ध मूर्तीचं दर्शनही अनुयायांना घेता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून सलग कार्यरत आहे. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून

0: विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत सागरमाला कार्यक्रमाबाबत।
1: 2015 सुरू झालेल्या सागरमाला कार्यक्रमाचा उद्देश भारताच्या किनारपट्टीचा आर्थिक विकासासाठी प्रभावी वापर करणे आणि बंदरांच्या माध्यमातून व्यापाराला चालना देणे हा आहे। बंदरांचे आधुनिकीकरण, रस्ते रेल्वे संपर्क, औद्योगिकीकरण, किनारी समुदायांचा विकास आणि जलवाहतुकीला प्रोत्साहन या 5 क्षेत्रांवर कार्यक्रमाचा भर आहे। या अंतर्गत 6,06,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 845 अधिक प्रकल्प निश्चित करण्यात आले असून 315 प्रकल्प पूर्ण झाले आहेत। भारताच्या प्रमुख बंदरांची माल हाताळण्याची क्षमता 2014 मधील 873 दशलक्ष मेट्रिक टनांवरून 2026 1,728 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढली आहे। भारताचा सुमारे 70% व्यापार सागरी मार्गाने होत असल्याने या कार्यक्रमाचं महत्व अधोरेखित होतं।
0: नागपूरच्या भूमीतून संविधान, लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या रक्षणासाठी भाजपा आणि संघाच्या विचारांना पराभूत करण्याचं आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ला प्रसाद यांनी केलं। नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ दत्तात्रयनगर इथल्या महाकाळकर सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते। नाना पटोले आणि सुनील केदार यांनीही कार्यकर्त्यांना एकजुटीनं काम करून वंजारी यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन केलं। नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ त्रिमूर्तीनगर आणि सुभाषनगर मंडळात पदवीधर मेळावे आयोजित करण्यात आले। मतदारांशी वैयक्तिक संपर्क आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर विजय मिळवण्याचा निर्धार कोहळे यांनी व्यक्त केला। मतदार नोंदणी केलेल्या पदवीधरांशी पुन्हा संपर्क साधून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करावं असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं।
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। चंद्रपूर इथं आजपासून माता महाकाली महोत्सवाला सुरुवात झाली असून हा महोत्सव 5 दिवस चालतो। आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून श्री महाकाली माता समितीच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। एकविरा देवीच्या मंदिरातून मातेच्या चांदीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक महाकाली मंदिरात नेण्यात येते। सध्या महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन यावर्षीचे मनोरंजनात्मक आणि भक्ती संगीताचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले। दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा होणारा हा उत्सव यंदा अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा होणार आहे। या कार्यक्रमांवर होणारा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिला जाणार असल्याचं जोरगेवार यांनी सांगितलं। पूर्व विदर्भाची जीवनवाहिनी ठरणारं गोसेखुर्द धरण 100% भरलंय। मध्य प्रदेशातल्या पावसामुळे वैनगंगा नदीचा प्रवाह सुरू राहिल्यानं धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली, त्यामुळे भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यांमध्ये पिण्याचं पाणी, शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची आशा निर्माण झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीशी निगडीत कर्ज वसुली स्थगित करण्यात आली असून पीक कर्जाचं मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास शासनानं मान्यता दिली आहे। खरीप 2026 पात्र शेतकऱ्यांच्या संमतीनं ही प्रक्रिया करण्यात येणार असून सर्व बँकांनी 30 एप्रिल 2027 पुनर्गठन पूर्ण करावं असे निर्देश देण्यात आले आहे। पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामासाठीही पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। बँकांकडून अडचणी किंवा कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असल्यास जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करावी असं आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केलंय। अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यात 22 ऑक्टोबर 2026 फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल FFS या डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे। या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना मोबाईल एपवरून घर बसल्या खतांची बुकिंग करता येणार आहे। एपवर अधिकृत विक्रेते आणि उपलब्ध खतासाठ्याची माहिती मिळणार असून बुकिंगनंतर QR कोड किंवा टोकनच्या आधारे खत खरेदी करता येईल। यासाठी शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी असणं आवश्यक आहे। या प्रणालीबाबत कृषी विभागामार्फत गाव पातळीवर जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे। आज 15 ऑक्टोबर जागतिक पांढरी काठी दिन। या दिवसाचा उद्देश दृष्टीदोष आणि अंधत्वाबाबत जनजागृती करणं, दृष्टीहीन व्यक्तींच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणं आणि नेत्र आरोग्याचे महत्व अधोरेखित करणं हा आहे। लास वेगास इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा विश्वजित मोरे यानं ग्रीको रोमन प्रकारात विक्रमी रौप्य पदकाला गवसणी घातली आहे। पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात केवळ 1 गुणाच्या फरकानं त्याचं सुवर्णपदक हुकलं। ग्रीको रोमन प्रकारातलं भारताचं हे पहिलं रौप्य पदक आहे। यापूर्वी विश्वजितने या स्पर्धेत 2 वेळा कांस्य पदक पटकावलं आहे। भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या जयंती

जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचा औचित्य साधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रामदासपेठ इथल्या डॉ व्ही बी कोलते ज्ञानस्रोत केंद्रात आज पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन आणि गांधी विचारधारा विभागाच्या वतीनं अभिजात मराठी भाषा दिन आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त उद्या 16 ऑक्टोबर रोजी विशेष परिसंवादाचं आयोजन करण्यात आलंय. श्रीधरानंद शास्त्री पातुरकर यांचं महानुभाव साहित्य आणि संशोधनातील योगदान हा या परिसंवादाचा विषय आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळीतली एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द. सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी साठाविषयक नियमांमध्ये सुधारणा. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात अनुयायांसाठी व्यापक व्यवस्था. चंद्रपुरातही विविध कार्यक्रमांचं आयोजन. चंद्रपूरच्या 5 दिवसीय माता महाकाली महोत्सवाला साध्या पद्धतीनं सुरुवात. आणि पूर्व विदर्भाची जीवनवाहिनी असलेल्या गोसेखुर्द धरणात 100% पाणीसाठा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढे ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य सरकारकडून सुट्ट्या मसाल्यांच्या विक्रीला बंदी. यंदा दिवाळीतली एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द. सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून बंदी. जळगाव जिल्ह्यात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1500 अधिक अंकांनी वधारला. राज्य सरकारनं सुट्ट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. मसाल्यांच्या पाकिटावर उत्पादनांचं नाव, त्यातले घटक पदार्थ, उत्पादकाचा तपशील, उत्पादनाची आणि पॅकेजिंगची तारीख, एक्सपायरी डेट असे सर्व तपशील ठळकपणे नमूद करणं बंधनकारक असणार आहे. तसंच मसाल्यांचं वजन आणि प्रमाण वाढवण्यासाठी विटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुस्सा किंवा इतर तत्सम पदार्थ मिसळणं, निकृष्ट दर्जाच्या मसाल्यांचं मिश्रण करणं किंवा अर्क काढलेल्या मसाल्याची विक्री करायला परवानगी नाही अशी माहिती मुंडे यांनी दिली. याशिवाय मसाल्यात मेटॅनिल येलो, रोडामाइन बी, सुदान डाईज, लेड क्रोमेट असे प्रतिबंधित रंग वापरायला सक्त मनाई असेल. मसाल्यांची शुद्धता, सेंद्रियता, नैसर्गिकता आणि आरोग्याच्या लाभांविषयी पुरावे नसताना दावे करणाऱ्यांवर नियमांप्रमाणे कारवाई केली जाईल असंही मुंडे यांनी सांगितलं. मसाल्यांचं उत्पादन आणि साठवणुकीत स्वच्छतेच्या दृष्टीनं सार्वजनिक रस्ते, डांबरी पृष्ठभाग, गटारं, कचराकुंड्या किंवा जनावरांच्या गोठ्याजवळ मसाले वाळवता येणार नाहीत. मसाल्यांबरोबर रसायनं, कीटकनाशकं, औद्योगिक रंग किंवा इतर हानिकारक पदार्थ साठवायला मनाई असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या दिवाळीत एसटीची हंगामी भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं. सणासुदीच्या हंगामात दरवर्षीप्रमाणे यंदा 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान प्रवासी भाड्यात सरसकट 15% वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनानं सादर केला होता. मात्र आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर अतिरिक्त भार टाकणं योग्य नसल्याची भूमिका घेत परिवहन मंत्र्यांनी हा प्रस्ताव फेटाळला. एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी प्रवाशांवर थेट भार टाकण्याऐवजी पर्यायी उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. राज्य शासनाच्या सर्व सेवा नागरिकांना अखंडितपणे डिजिटल माध्यमातून मिळण्यासाठी संबंधित विभाग आणि महाआयटी यांनी समन्वयानं काम करावं आणि 26 जानेवारीला डिजिटल सेवा प्लॅटफॉर्मचं लोकार्पण करण्याच्या दृष्टीनं सर्व प्रलंबित कामं 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज वर्षा निवासस्थानी यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. नवरात्र, दिवाळी आणि ख्रिसमस यासह वर्षभरातल्या सर्व सण उत्सवांदरम्यान सार्वजनिक रस्ते, गल्ल्या, पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या पीठानं आज हा निर्णय दिला. दिवाळीनंतर फटाक्यांच्या प्रदूषणामुळे जगणं अवघड होतं. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा प्रचंड त्रास होतो असं मत न्यायालयानं नोंदवलं. फटाक्यांचं उत्पादन किंवा विक्रीवर घातलेली नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. परवाना न घेता गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी दिला आहे. साखर कारखान्यांसाठी यंदाचा गाळप हंगाम आजपासून सुरू करायला मान्यता दिलेली असताना या हंगामासाठी आतापर्यंत 20 साखर कारखान्यांना परवाने दिले आहेत. राज्यातल्या 213 कारखान्यांनी अर्ज केले असून उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे. या अर्जांसोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी आणि गाळप परवान्यासाठी आवश्यक अटींची पूर्तता झाली आहे की नाही याची तपासणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर परवान्यांबाबत निर्णय घेतला जाईल असं कोलते यांनी सांगितलं. दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यात केवळ 19 कारखान्यांनी या हंगामात ऊस गाळप सुरू केला आहे तर कर्नाटकात अद्याप गाळप सुरू झाला नसल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं.

0: आहे. सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या या दोन्ही राज्यांमधले शेतकरी उसाला अधिक आधारभूत दर आणि साखरेची किमान विक्री किंमत वाढवण्याची मागणी करत आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र शेतकरी संघटनांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला असून त्यांचं आंदोलन सुरूच असल्याचं या बातमीत म्हटलं आहे. हिंदू धर्मातून इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तींना मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तामिळनाडू सरकारनं दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या पीठानं हा निर्णय दिला. धर्मांतरापूर्वीच्या जातीमध्ये अनुभवलेला सामाजिक मागासलेपणा धर्मांतरानंतरही कायम राहत नाही, तसंच बिगर हिंदू सामाजिक व्यवस्थेत धर्मांतर केल्यामुळे आपोआप कोणत्याही अधिसूचित मागासवर्गीय समुदायाचं सदस्यत्व प्राप्त होत नाही असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म पाळणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा दर्जा गमावते असं न्यायालयानं सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात 6 जण ठार झाले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. मृतांमधले सर्व जण मध्य प्रदेशातले रहिवासी आहेत. जामनेर तालुक्यात मालदाभाडी गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. बँका, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या आणि रिलायन्सच्या समभागात झालेल्या तेजीमुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी तेजी झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज 1533 अंकांची उसळी घेतली आणि तो 74,316 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 375 अंकांची वाढ नोंदवत 22,997 अंकांवर बंद झाला. भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात गेल्या वर्षी 9% वाढ झाली. या उद्योगातली उलाढाल 2,78,000 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज सांगितलं. सीसीआयनं मुंबईत आयोजित केलेल्या बिग पिक्चर समिट या परिषदेत ते बोलत होते. जगभरातल्या माध्यम कंपन्या आपल्या व्यावसायिक प्रारूपांचं पुनरावलोकन करत आहेत. ही मोठी देशांतर्गत बाजारपेठ, कथाकथनाची समृद्ध परंपरा, सांस्कृतिक विविधता आणि तरुण सर्जनशील कार्यशक्ती असलेल्या भारतासाठी मोठी संधी असल्याचं ते म्हणाले. मात्र यासाठी बौद्धिक संपदेला बळकटी देणं, शाश्वत महसूल मिळेल याची खात्री करणं, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि जागतिक स्तरावर प्रेक्षक तयार करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. भारताला 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या वाढीचा दर वार्षिक 9% वरून 15% पर्यंत वाढवण्याची गरज असल्याचं भारतीय उद्योग महासंघानं यावेळी जारी केलेल्या आपल्या श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे. या स्थित्यंतरासाठी 36 महिन्यांचं सुधारणा वेळापत्रकही देण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या सुधारित उडान योजनेअंतर्गत सोलापूर मुंबई आणि अमरावती पुणे या हवाई मार्गांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. एसआयआरमधून वगळल्या गेलेल्या मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग 17 आणि 18 ऑक्टोबर तसंच 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी राज्यभरातल्या सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरं घेणार आहे. बीएलओ या ठिकाणी उपस्थित असतील अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेतली. स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांचाही यात समावेश होता. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं 21 सुवर्णपदकांसह एकूण 85 पदकं जिंकली. 11 सुवर्णपदकांसह देशाच्या पदक तालिकेत एकूण 38 पदकांची भर घालणाऱ्या देशाच्या महिला खेळाडूंचं प्रधानमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केलं.
1: मैं हमारी बेटियों की खास तौर पर सराहना करना चाहता हूं. भारत ने जो 85 मेडल जीते हैं उनमें से 38 मेडल हमारी विमेन एथलीट्स ने जीते हैं और इनमें 11 गोल्ड मेडल भी शामिल है. और ये मेडल्स केवल एक संख्या नहीं है, ये नए भारत की एक सशक्त तस्वीर.

0: है।
1: गेल्या दशकभरात भारतानं क्रीडा परिसंस्था निर्माण करण्यासाठी मोठे परिश्रम घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. लास वेगास इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा विश्वजीत मोरियानं ग्रेको रोमन प्रकारात विक्रमी रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात केवळ एका गुणाच्या फरकानं त्याचं सुवर्णपद हुकलं. ग्रेको रोमन प्रकारातलं भारताचं हे पहिलंच रौप्य पदक आहे. यापूर्वी विश्वजीतनं या स्पर्धेत 2 वेळा कांस्य पदक पटकावलं होतं. आदिवासी बांधवांना रोजगार देण्यासाठी राज्य सरकारनं सुरू केलेल्या शबरी नॅचरल्स या बँडचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेजिंग आणि डिझाईनला जपानचा प्रतिष्ठित गुड डिझाईन पुरस्कार मिळाला आहे. 9,000 पेक्षा जास्त आदिवासी उत्पादकांना शबरी नॅचरल्स हा ब्रँड रोजगार मिळवून देतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या धर्मध्वजारोहणासाठी तयार केलेल्या ध्वजस्तंभाचं आज नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विधिवत पूजन केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवात आज ललितापंचमीनिमित्त देवीची रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली. ललितापंचमीच्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मी आपली सखी त्र्यंबुली हिच्या भेटीसाठी निघते अशी आख्यायिका आहे. त्यानिमित्तानं देवीच्या पूजेसाठी आज विशेष सजावट करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यातल्या माता महाकाली महोत्सवाची आज सुरुवात झाली. 5 दिवसांच्या या महोत्सवात एकविरा देवीच्या मंदिरातून महाकाली मंदिरापर्यंत देवीची पालखी मिरवणूक काढली जाते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य सरकारकडून सुट्या मसाल्यांच्या विक्रीला बंदी. यंदा दिवाळीतली एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द. सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून बंदी. जळगाव जिल्ह्यात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1500 पेक्षा जास्त अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आमचा यानंतरचा

This is 107.1 MHz FM Rainbow. Please stay tuned for the news in Marathi. Akashvani Mumbai. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुन्हा धर्मांतर करून हिंदू धर्मात परतलेल्यांना आरक्षणाचे लाभ आपोआप मिळणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. राज्य सरकारकडून सुट्या मसाल्यांच्या विक्रीला बंदी. सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पद

विद्यार्थ्यांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून बंदी. पाकिस्तानात पेशावरमध्ये शाळेचं छत कोसळून 35 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून माघारी, सरासरीपेक्षा 12.5% कमी पावसाची नोंद. हिंदू धर्मातून इस्लाममध्ये धर्मांतर केलेल्या व्यक्तीला आधीच्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा तमिळनाडू सरकारचा निर्णय रद्द करणाऱ्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आहे. राज्यघटनेतल्या तरतुदींनुसार अनुसूचित जातीतल्या व्यक्तीनं हिंदू, शीख किंवा बौद्ध यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्याला किंवा तिला अनुसूचित जातीचा सदस्य मानता येणार नाही याकडे सर्वोच्च न्यायालयाने लक्ष वेधलं. अशा व्यक्तीनं पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला तरी त्याला पुन्हा अनुसूचित जातींसाठी असलेले लाभ आपोआप मिळणार नाहीत असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेप्रकरणी विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयावर काढलेल्या मोर्चाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इतरांना नोटीसा बजावल्या. सर्वोच्च न्यायालयाला धाक दाखवून कुणीही कोणतीही गोष्ट करवून घेऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. एसआयआर प्रक्रियेतल्या अनियमितता आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं यादीतून वगळल्यासंदर्भात राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी दाखल केलेल्या स्वतंत्र याचिकेवर न्यायालयानं निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्याकडून उत्तरं मागवली आहेत. याच मुद्द्यावरच्या इतर याचिकांना ही याचिका जोडून घेऊ असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं सांगितलं. निवडणूक आयोगासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतरांनाही नोटीसा बजावल्या. जंतर मंतरचं नाव अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून काढून टाकायच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही न्यायालयानं स्वीकारली. दिल्लीत एसआयआर विरोधी आंदोलनादरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवांवर निर्बंधांसंबंधी सर्वोच्च न्यायालयानं 10 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारनं बिनशर्त माफी मागितलेली नाही, केवळ प्रक्रियेचा भाग म्हणून बिनशर्त माफी असं नमूद केल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. राज्य सरकारनं सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. मसाल्यांच्या पाकिटावर उत्पादनाचं नाव, त्यातले घटक पदार्थ, उत्पादकाचा तपशील, उत्पादनाची आणि पॅकेजिंगची तारीख, एक्सपायरी डेट असे सर्व तपशील ठळकपणे नमूद करणं बंधनकारक असणार आहे. तसंच मसाल्यांचं वजन आणि प्रमाण वाढवण्यासाठी विटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुसा किंवा इतर तत्सम पदार्थ मिसळणं, निकृष्ट दर्जाच्या मसाल्यांचं मिश्रण करणं किंवा अर्क काढलेल्या मसाल्यांची विक्री करायला परवानगी नाही अशी माहिती मुंढे यांनी दिली. याशिवाय मसाल्यात मेटानिल येलो, रोडामाइन बी, सुदान डाईज, लेड क्रोमेट असे प्रतिबंधित रंग वापरायला सक्त बंदी असेल. मसाल्यांची शुद्धता, सेंद्रियता, नैसर्गिकता आणि आरोग्याच्या लाभांविषयी पुरावे नसताना दावे करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल असंही मुंढे यांनी सांगितलं. मसाल्यांचं उत्पादन आणि साठवणुकीत स्वच्छतेच्या दृष्टीनं सार्वजनिक रस्ते, डांबरी पृष्ठभाग, गटारं, कचराकुंड्या किंवा जनावरांच्या गोठ्याजवळ मसाले वाळवता येणार नाहीत. मसाल्यांबरोबर रसायनं, कीटकनाशकं, औद्योगिक रंग किंवा इतर हानिकारक पदार्थ साठवायला मनाई असल्याचंही ते म्हणाले. नवरात्र, दिवाळी आणि ख्रिसमस यासह वर्षभरातल्या सर्व सण उत्सवांदरम्यान सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या पीठानं आज हा निर्णय दिला. दिवाळीनंतर फटाक्यांच्या प्रदूषणामुळे जगणं अवघड होतं, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा प्रचंड त्रास होतो असं मत न्यायालयानं नोंदवलं. फटाक्यांचं उत्पादन किंवा विक्रीवर बंदी घातलेली नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. नीट पीजी 2026 उत्तरपत्रिका आणि प्रतिसाद जाहीर करण्याच्या प्रक्रियेत आणखी पारदर्शकतेची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून उत्तर मागवलं आहे. सध्याच्या व्यवस्थेत उमेदवारांना आपल्या मूल्यमापनाची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची सोय नाही, त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला परीक्षेतले सर्व प्रश्न आणि उत्तरांचे पर्याय तसंच त्यांनी नोंदवलेली उत्तरं आणि अचूक उत्तरं पाहण्याची सोय उपलब्ध करावी अशी मागणी या याचिकेत केली आहे. यावर न्यायमूर्ती पी एस

सिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं संबंधित प्राधिकरणांना नोटीस बजावली असून इतर प्रलंबित प्रकरणांबरोबर या याचिकेवर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. सुमारे 85 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी फिटजी या प्रशिक्षण केंद्राचे संचालक दिनेश कुमार गोयल आणि मोनिला गोयल या दाम्पत्याविरुद्ध ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आरोपपत्र दाखल केलं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशिक्षण केंद्रांच्या शाखा अचानक बंद करणं, शाखा बंद केल्यानंतरही विद्यार्थ्यांकडून शुल्क गोळा करून ते अन्यत्र वळवणं असे आरोप या दाम्पत्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात 6 जण ठार झाले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बँका, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या आणि रिलायन्सच्या समभागात झालेल्या तेजीमुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी तेजी झाली. सेन्सेक्सनं आज 1533 अंकांची उसळी घेतली आणि तो 74,316 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 375 अंकांची वाढ नोंदवत 22,997 अंकांवर बंद झाला. एसआयआरमधून वगळल्या गेलेल्या मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग 17 आणि 18 ऑक्टोबर तसंच 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी राज्यभरातल्या सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिर घेणार आहे. बीएलओ या ठिकाणी उपस्थित असतील अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. अमेरिकेला निर्यात होणाऱ्या भारतीय मालात वाढ झाली असून एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात ही निर्यात सुमारे 51 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या या कालावधीत भारताने अमेरिकेला 45.73 अब्ज डॉलर्स किमतीचा माल निर्यात केला होता. अमेरिकेने टॅरिफ निर्बंध लागू केल्यानंतर ही वाढ नोंदली गेली. या काळात अमेरिकेकडची आयातही 26% वाढली आहे. भारत अमेरिका व्यापार कराराची वाटचाल योग्य दिशेने होत आहे असं केंद्रीय वाणिज्य सचिव रागेश अग्रवाल यांनी सांगितलं. पाकिस्तानमध्ये पेशावर इथं आज एका खासगी शाळेचं छत कोसळून झालेल्या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला तर 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. मृतांमध्ये 34 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. शाळेची इमारत दाट लोकवस्तीच्या भागात अरुंद गल्लीत असल्यामुळे बचाव कार्यात अडथळा आला. शाळेच्या संस्थाचालकांना अटक करण्यात आली असून या इमारत दुर्घटनेची चौकशी केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. नैऋत्य मोसमी पावसानं देशभरातून माघार घेतल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलं आहे. यंदाच्या मोसमात देशभरात 769.4 मिलीमीटर पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा 12.6% कमी आहे. यंदा एल निनो प्रभावामुळे पावसात तूट झाली असून हा प्रभाव डिसेंबर अखेरपर्यंत वाढत जाईल आणि फेब्रुवारी 2027 पर्यंत राहील अशी शक्यता जागतिक हवामानशास्त्र संघटनेनं वर्तवली आहे. आजच ईशान्य मोसमी पावसाचं भारतीय उपखंडात आगमन झाल्याचंही विभागानं सांगितलं. येत्या 21 ऑक्टोबरपर्यंत देशाच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. विद्यार्थ्यांसोबत कसलाही भेदभाव करू नका. त्यांची जात, जेईई सारख्या प्रवेश परीक्षांचे मार्क अशी कोणतीही माहिती त्यांना विचारू नका असे नियम आयआयटी मुंबईनं जाहीर केले आहेत. विद्यार्थी, शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांना देखील हे नियम लागू राहतील. 22 वर्षीय साहिल वाकोडे याची आत्महत्या आणि त्यानंतर त्याच्या पालकांनी केलेले भेदभावाच्या वागणुकीचे आरोप यानंतर हे नियम आणले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुन्हा धर्मांतर करून हिंदू धर्मात परतलेल्यांना आरक्षणाचे लाभ आपोआप मिळणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. राज्य सरकारकडून सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी. सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून बंदी. पाकिस्तानात पेशावरमध्ये शाळेचं छत कोसळून 35 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून माघारी, सरासरीपेक्षा 12.5% कमी पावसाची नोंद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, सकाळचे ठीक 5:04 आणि 2 सेकंद झालेले आहेत. वंदन कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत.

नवरात्रीमधील आज सहावी माळ नवरात्रोत्सव, उत्सव आनंदाचा, उत्साहाचा आणि श्रवणाचा देखील. आज आपण श्रवण करणार आहोत दासबोधातील, श्रीमद दासबोधातील सहाव्या दशकातील आठवा समास. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक सहावा देवशोधन नाम. समास आठवा दृश्य निरूपण नाम. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. मागा श्रोती पुसले होते, दृश्य मिथ्या तरी का दिसते, त्याचे उत्तर बोली जेल ते सावधान ऐका. देखिले ते सत्यची मानावे, हे ज्ञात्याचे देखणे नव्हे, जड मूढ अज्ञान जीवे हे सत्य मानिजे. पूर्वी श्रोत्यांनी विचारले होते की जर दृश्य मिथ्या आहे तर ते का दिसते मग, आणि याचं उत्तर आता समर्थ या समासात देत आहेत, ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावं. डोळ्यांना जे जे काही दिसतं ते खरं मानायचं हे ज्ञानी पुरुषांचं पाहणं नव्हे. अज्ञानी जीव त्याला सत्य मानतात. केवळ डोळ्यांनी जे दिसतं तेच खरं असा आग्रह धरला तर कोट्यावधी ग्रंथांना खोटं ठरवावं लागेल. आणि एवढंच नव्हे तर संत महंत जे सांगतात त्या वचनांनाही मिथ्या मानावं लागेल. मला जे दिसतं तेच खरं, दुसरे सर्व खोटे अशा संशयाच्या भरीस पडून दुराग्रह करू नये. एखाद्या हरिणानं मृगजळ पाहिलं आणि त्या वेड्याला तिथे पाणीच आहे असं वाटून ते त्याकडे धावत सुटलं तर तिथे पाणी नसून केवळ पाण्याचा मिथ्या भास आहे हे त्या पशूला कोण समजावून सांगणार. एका देखिल्यासाठी लटक्या कराव्या ग्रंथकोटी, संत महंतांच्या गोष्टी

त्याही मिथ्या मानाव्या. माझे दिसते हेच खरे, तेथे चालेना दुसरे, ऐशिया संशयाच्या भरे भरोचे नाही. मृगे देखिले मृगजळ, तेथे धावे ते बरळ, जळ जळ नवे मिथ्या सकळ, त्या पशुसी कोणी म्हणावे.

रात्र स्वप्न देखिले, बहुत द्रव्य सापडले। खूप छान स्वप्न आहे ना। रात्र स्वप्न देखिले, बहुत द्रव्य सापडले, बहुत जनांसी व्यवहारिले, ते खरे कैसे दिमानावे। कुशळ चितारी विचित्र, तेने निर्माण केले चित्र, देखता उठे प्रीती मात्र, परंतु तेथे मृत्तिका। नाना वनिता हस्ती घोडे, रात्रो देखता मन बुडे, दिवसा पाहता कातडे, कंटाळवाणे। काष्ठी पाषाणी पुतळ्या, नाना प्रकारे निर्मिल्या, परम सुंदर वाटल्या, परंतु तेथे पाषाण। नाना गोपुरी पुतळ्या असती, वक्रांगे वक्र दृष्टी पाहती, लाघव देखता भरे वृत्ती, परंतु तेथे त्रिभाग। खेळता नेटकी दशावतारी, तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडीती कळा कुसरी, परी ते अवघे धटिंगण। एका माणसाला रात्री स्वप्नात खूप द्रव्य सापडलं आणि त्याने त्या द्रव्याने अनेकांशी व्यवहारही केले, तर ते खरं कसं मानावं? आणि एखाद्या कुशल चिताऱ्याने मोठे सुंदर चित्र निर्माण केले, ते इतकं सुंदर होतं की पाहताच त्याच्याबद्दल प्रेम निर्माण व्हावं, परंतु अखेर ती मृत्तिकाच असते। रात्री त्या चित्रातील अनेक स्त्रिया, हत्ती, घोडे वगैरे पाहून मन अगदी लुप्थ होते, पण त्याच वस्तू दिवसा पाहिल्या की कातडी दृष्टीस पडून तिटकारा येतो। लाकडाच्या किंवा पाषाणाच्या निरनिराळ्या ठेवणीच्या मूर्ती किंवा पुतळे एखाद्याने बनविले तर बघताना ते अत्यंत सुंदर वाटतात, परंतु तेथे असतो तर मूळ पाषाणच ना। मंदिराच्या द्वारावर अनेक मजले किंवा गोपुरे असतात, त्यावर अनेक मूर्त्या कोरलेल्या असतात, त्या मूर्तीचे कमनीय अवयव, वक्रदृष्टी इत्यादी भाव पाहून कामुक वृत्ती उत्पन्न होते, परंतु तेथे चुना वाळू ताग यांचं मिश्रणच असतं ना। केवळ दशावतारी खेळ करून दाखवणारी पात्रे असतात, त्यात काही सुंदर स्त्रिया देखील असतात, त्या पुरुषांकडे पाहून मोठ्या नखरेलपणाने डोळ्यांनी खुणाही करतात, पण त्या स्त्रिया वास्तविक स्त्रिया नसून सारे धटिंगण पुरुषच असतात ना।

सृष्टी बहुरंगी असत्य, बहुरूपाचे हे कृत्य, तुझ वाटे दृश्य सत्य, परी हे जाण अविद्या। मिथ्या साच्या सारिखे देखिली, परी ते पाहिजे विचारिले, दृष्टी तरळता भासले, ते साच कैसे मानावे। वरी पाहता पालथे आकाश, उदकी पाहता उताणी आकाश, मध्ये चांदण्याचाही प्रकाश, परी ते अवघे मिथ्या। द्रुपदीने चितारे आणले, ज्याचे त्या ऐसे पुतळे केले, पाहता तेची ऐसे गमले, परी ते अवघे माईक। नेत्री काही बाहुली नसे, जेव्हा जे पहावे तेव्हा ते भासे, डोळा प्रतिबिंब दिसे, ते साच कैसेनी। समर्थ सांगतात की बहुरूपी ज्याप्रमाणे एक एक सोंग घेतो आणि त्याप्रमाणे परब्रह्म एकले एक असून त्याच्या ठिकाणी बहुरंगी सृष्टी असत्य भासत असते, पण तुला हे सर्व दृश्य सत्य वाटतं आणि हा सर्व अविद्येचा परिणाम आहे हे तू जाणून घे। मिथ्या असून ते खऱ्यासारखं दिसतं, त्यावेळी ते खरं मानण्यापूर्वी विचार करणं आवश्यक आहे। दृष्टी भांबावली असताना जे दिसतं ते खरं हे कसं मानावं? आता आकाशाकडे वर मान करून पाहिलं तर आपल्याला ते पालथं दिसतं, आणि ते जर एखाद्या जलाशयात आपण पाहिलं तर ते उताण असल्यासारखं दिसतं, त्यात चांदण्याही दिसतात, प्रकाशही दिसतो, पण ते अवघे मिथ्याच असते। एका रुजाने चितारण्या एका राजाने चितारण्या बोलवून अनेक पुतळे केले आणि ते अगदी ज्या माणसांचे होते त्यांच्याप्रमाणे हुबेहूब दिसत होते, जणू ती माणसेच तेथे आहेत, पण ते शेवटी पुतळेच होते। डोळ्यात देखील आपण जेव्हा डोळ्यांनी पाहू लागतो, डोळ्यांनी जे दिसतं त्या डोळ्याचे प्रतिबिंब दिसतं आपल्या डोळ्यांमध्ये, तर त्या प्रतिबिंबाला खरं कसं मानावं?